ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच

0: radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत एका उत्तुंग अशा ध्येयापर्यंत पोहोचलेले असतात आणि त्यांचा जीवन प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व आज आपण आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे, ज्यांना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, किंवा आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोशल मीडिया असेल किंवा धाराशिव शहर असेल ते खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. अशा प्रगतीताई कोळगे यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. प्रगतीताई कोळगे यांनी 1997 साली प्रोडक्शन या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्या सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्या Washington DC या ठिकाणी राहत होत्या. आता सध्या त्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरामध्ये ते आता राहत आहेत. आणि मुळातच त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो एकतर केवळ इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून पुढे जॉब करणं एवढ्यावरच मर्यादित न राहता त्यांच्यातले जे सुप्त कलागुण होते त्यांना एक त्यांनी खूप चांगला एक प्लॅटफॉर्म दिला. थेट आपल्या मराठी चित्रपटाला हॉलिवूड बॉलिवूड अशासारख्या ठिकाणी घेऊन गेलेत आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान पण निर्माण केलेलं आहे. त्या लेखिका म्हणून सुद्धा आपल्यासमोर आलेल्या आहेत. म्हणजे जर आपण प्रगतीताईंच्या लिखाणाचा जर प्रवास पाहिला तर त्यांनी दत्तकवेणा, मनातल्या वावटळी, हसिक रसिक, सल, हळूवार तरुणाई आणि का घडतंय हे अशा सर्व पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन पण केलेलं आहे. त्यांनी एक चित्रपटाची निर्मिती पण केलेली आहे, डिरेक्शन पण केलेलं आहे. पलाडवासी असं त्या चित्रपटाचं नाव आहे. आणि आज आपण याच अनुषंगानं प्रगतीताईशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. प्रगतीताई, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: धन्यवाद आणि नमस्कार रसिक हो.
1: ताई, आता सर्वात पहिल्यांदा तर हा विषय आहे की तुम्ही 1997 बॅचच्या म्हणजे पासआउट आहात आणि त्याच्यानंतर 2023 म्हणजे ह्या दरम्यान तुम्ही आता धाराशिव शहराच्याच राहणार आहे, म्हणजे आता धाराशिव पहिलं उत्सव पण तुम्ही राहणार आहे इथल्याच, म्हणून याच्या अगोदर कधी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर येणं झालं होतं की पहिल्यांदा येत?
2: नाही, मी नेहमी येते. जेव्हा जेव्हा मी उस्मानाबादमध्ये येते, म्हणजे जेव्हा जेव्हा धाराशिवमध्ये येते तेव्हा तेव्हा मी नक्कीच कॉलेजला भेट देऊन जाते. मग प्रत्येक माझा जो कानाकोपरा होता कॉलेजचा, कारण मी या कॉलेजमध्ये शिकलेली असल्यामुळे माझ्या आठवणी खूप आहेत या कॉलेजसोबत आणि कानाकोपऱ्यातल्या आहेत. मग मी त्या सगळ्या कानाकोपऱ्यांना भेट देते आणि जाते, वापस जाते. मग
1: आता ताई, आणखी एक असा विषय येतो की जसं तुम्ही म्हणलात की कानाकोपऱ्यामधल्या तुम्हाला आठवणी इथल्या आहेत, इथल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या सर्व बाजूने तुम्ही इथं येता, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी येते की रेडिओ तेरणाला तुम्ही पहिल्यांदा येत आहेत, म्हणजे रेडिओ तेरणा स्थापन झाल्यापासून
2: पहिल्यांदा. हो, नक्कीच.
1: तुम्हाला रेडिओ तेरणा पाहून कसं वाटलं?
2: नाही, छान वाटलं. म्हणजे कॉलेजचा प्रोग्रेस कोणाला चांगला नाही वाटत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यानिमित्ताने तुमचे जे कार्यक्रम चालू आहेत ते जरी मी प्रत्यक्षात नाही आले तरी अप्रत्यक्ष पाहत होते. फेसबुकला तुमचं कळत होतं काय चाललंय आणि काही मित्रमैत्रिणींकडून कळत होतं आणि छानच वाटत होतं.
1: मला खरं तर ताई, एक तर 2-3 गोष्टीमध्ये तुमच्या बोलण्यातून तो विषय येणारच आहे, पण मला तुमचा जो हा लिखाणाचा प्रवास आहे तो चित्रपटाचा प्रवास, कारण इंजिनिअरिंग करत असताना, इंजिनिअरिंग करून एक खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचा एक जॉब करून निवांत जीवन जगू शकला असतात, पण जिथं क्रिएटिव्हचं क्षेत्र आहे, जिथं झोपसुद्धा माणसाला येत नाही अशा क्षेत्रामध्ये तुम्ही येऊन स्वतःचं एक नाव कमावलेलं आहे, त्याकडे यायचं आहे. पण 1997 ते आत्ताच्या 2023 तुमचं अभियांत्रिकीचं शिक्षण आणि त्यानंतरचं त्या क्षेत्रातलं काय काय करिअर राहिलेलं आहे?
2: मी करिअर मी केलेलं आहे, ॲक्च्युली मी प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून केलं होतं, पण त्याच्यानंतर मग मी भोसरी MIDC काम पण केलं होतं, म्हणजे प्रोडक्शनमध्ये काही महिने केलेलं असेल किंवा एखादा वर्ष मला नेमकं नाही आठवत. पण त्याच्यानंतर मग मी सॉफ्टवेअरमध्ये यायचा विचार केला, कारण तिथे असं दिसलं की आपण खूप केलं, 8 तास काम केलं तरी किती असं पुढे जाणार आणि एक वेगळं क्षेत्र खुणवत होतं त्यावेळी. आणि मग आम्ही तो परीक्षेचा अभ्यास केला, म्हणजे कम्प्युटरचं विशेष काही असं ज्ञान नव्हतं तेव्हा. मग तो खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला आणि ते सिडॅकची एंट्रन्स एक्झाम त्यावेळी दिली आणि सिडॅकचा कोर्स केला आणि मग मी IT क्षेत्रामध्ये आले. पण जर अभियांत्रिकेचं असं जर म्हणालो की आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा मी लाईफमध्ये उपयोग नाही केला असं म्हणणं पण मला चुकीचं होईल. जरी मी जो अभ्यासक्रमाचा जरी मी त्याच्यामध्ये जरी माझा उपयोग झाला नसला तरी मला प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा माझ्या लाईफमध्ये खूप उपयोग झाला आहे. आणि मी तुम्हाला सांगते की असं सगळ्यांना वाटतं की अरे तू एकटी, म्हणजे तू मुलगी असून एवढं कसं काही करू शकतेस,

0: असतात किंवा कुठं पाऊल टाकायचं असेल तर ते जास्त विचार नाही करत, म्हणजे विचार करतात.
1: मुलगी असण्याची जी अनामिक भीती आहे ती तुमच्या मनामध्ये नव्हती?
0: अजिबातच नव्हती. ती कुठे म्हणजे भीतीचा भ पण नव्हता तिकडे. आणि त्याची सवय मला इथे इंजिनिअरिंग मध्ये असतानाच लागली होती. इथे पण असताना मी पोरांमध्ये राहून मी थोडीशी अशी पोरांसारखं टुकार म्हणलं तरी चालेल, म्हणजे आपण टॉम बॉय कसं होतो ना, तर ते तशा प्रकाराचं होतं. म्हणजे मुली मुलगी होते, मुलीच्या गोष्टी ज्या काही सांभाळायच्या असतात ते सांभाळून सगळं मुलांसारखं होते. आणि मुलांनी मला कधी हे जाणवू नाही दिलं की मी मुलगी आहे त्यांच्यामध्ये. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोफेसर लोकांनी, त्या लोकांनी कधी नाही जाणवून दिलं की अरे तू मुलगी आहेस, तू वेगळी आहेस किंवा तू मुलांमध्ये आहेस. अजिबात नाही जाणवून दिलं मला कोणी. त्यामुळे मी एक अशी निश्चिंत राहत होते. कधीही कुठलीही चिंता मला वाटली नाही की अरे मी एकटी आहे किंवा काही नाही. किंवा मला मुलांमध्ये राहायचं त्यामुळे असं दुपट्टा वगैरे काय असेल ते मला प्रॉपर पिनअप करून जे म्हणजे आपण गोष्टी सांभाळतो त्या गोष्टी मला करायला लागायच्या. त्या सोडून अशा काही जुजबी गोष्टी सोडून मला कशाचीही कधीही फिकीर नाही लागली होती किंवा अडचण नाही वाटली होती. पण त्याचा मला फायदा असा झाला की मी मुलांसारखी माझी वाटचाल सुरू झाली. मी कुठल्याही क्षेत्रामध्ये मला असं वाटायचं की नाही मी जाईल तिथे काही करेल. तर ते मला म्हणजे बळ पाठबळ किंवा म्हणजे स्वभावात जो येणं म्हणतो स्वभाव आपला तसा बनणं तसा लहानपणापासून होता माझा स्वभाव.
1: याचा बेस कुठे ना कुठे तर घरी पण असणार आहे.
0: नाही अर्थातच घरी माझ्या घरातून मला कधीच लहानपणी असं नाही म्हणाले की तुम्ही मुलगी आहे तुम्ही हे नाही करू शकता ते नाही करू शकत असं कधीच नाही दिलं. म्हणजे बेस घरातच होता किंवा मुलांमध्ये मिसळायला त्यांनी नाही हे केलं. शाळेमध्ये आमच्या को एज्युकेशन होतं छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये होते तिथेही आम्हाला आम्ही खोखोमध्ये एकत्र मुलं मुली खेळायचो. तिथेही कधी असं नव्हतं की अरे तुम्ही वेगवेगळे आहात. त्या शाळेने आम्हाला कधी असं खूप काही आम्हाला तसं नाही सांगितलं होतं. त्यामुळे तिथून आम्ही तसे वाढत गेलेलो. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक ज्यावेळी आपलं खरं घडायचं वय असतं ते आपण कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे मला खूप म्हणजे आज मी जे काही आहे ते मी असं सांगेल की मी मुलांच्या वर्गामध्ये शिकले म्हणून मला ते खूप काही.
1: आता हे तुम्ही साधारणतः 20 वर्षापासून अमेरिकेत आहात, मग ते एक आम्हाला क्युरियोसिटी आहे की 20 वर्ष अमेरिकेत स्थायिक होणं अजून आज सुद्धा काही विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा स्वप्न असतं अमेरिकेला जाणं, तर हे तुमचं अमेरिकेला जाणं कसं झालं? मग
0: मी मगाशी बोलले ना की मी आय टीमध्ये आले आणि आय टीमध्ये आल्यानंतर मी काही वर्ष जॉब केला इकडे. आणि मग असं वाटत होतं की चला आता म्हणजे जाताय तर आपण पण अमेरिकेला वगैरे जायचं. आणि माझा व्हिजा पण म्हणजे झाला होता पण एक घरच्यांनी सणानंतर सांगितलं की नाही जायचं तर लग्न करून जायचं. टिपिकल आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये जे असतं ते असं आम्ही तुला पाठवणार नाही. आणि मग मला ठीक आहे लग्न तर लग्न, मग ते लग्न केलं. आणि आय टीचं माझा इथं अनुभव होता त्यामुळे तिथं गेल्यानंतर मी H4 व्हिजावरती गेले, डिपेंडंट व्हिजावरती गेले होते. 6 महिन्यात मी म्हणजे H1 टाकला आणि 6 महिने फक्त घरी होते आणि लगेच माझं H1 आलं आणि मी आय टीमध्ये जॉबला सुरुवात केली. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे मला आठवतं की मी ऑक्टोबरमध्ये माझा H1 व्हिजा म्हणजे बाय रूल तो चालू होतो. ऑक्टोबर 2004 सालापासून मग मी नोकरीला लागले मग अमेरिकेमध्ये.
1: अच्छा, मग आता तुम्ही 2004 पासून जे अमेरिकेमधला जॉब करत होतात आणि त्याच्यानंतर तुमचं लग्न पण झालेलं होतं असं तुम्ही म्हटलात, ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे जात असताना तुम्हाला तुमचं असं प्रथम दर्शनी कधी तुम्हाला लक्षात आलं की तुमच्यामध्ये एक लेखिका आहे आणि ती कुठेतरी तुम्हाला ती प्रस्तुत करायची आहे?
0: हा,
1: कारण एक तर संसार सांभाळणं, तो अमेरिकेतला संसार सांभाळणं, दोघं जण नोकरी करणं, मग ते वेळेचा जर आपण विचार केला.
0: नाही बरोबर आहे. नाही ते मलाही कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की मी लेखिका होईल किंवा पुस्तकं लिहील मलाही वाटलं नव्हतं. पण जेव्हा मी काही वर्ष नोकरी केली अमेरिकेमध्ये म्हणजे 4-5 वर्ष नोकरी झाल्यानंतर मला असं कुठेतरी वाटायलं की मी याच्यासाठी बनलेली नाही आहे किंवा हेच सगळं काही नाही आहे. मी नोकरी एन्जॉय करत होते, मस्त चाललं होतं, पैसे मिळत होते, नवीन टेक्नॉलॉजी शिकत होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण मला असं वाटत होतं की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मला जो मनापासून आपण म्हणतो ना आतला आनंद असतो तो मला हवा आहे. आणि मग मी माझे एकदा माझे नवऱ्याला असंच बोलले की आता मी थोडंसं मला वाटतं की मी काही महिने गॅप घ्यावा, नोकरी सोडावी किंवा मला स्वतःला काहीतरी करायचं जे माझ्या इच्छा होतील त्या गोष्टी करायच्यात. तर तो म्हटला तुला काय करायचं आहे? तर म्हटलं मला काही असं अजून हे होत नाही. मग आम्ही एकदा BMMचं अधिवेशन होतं 2009 आम्ही गेलो होतो तिकडे आणि तिथे मी पुस्तक स्टॉलवर गेले, ग्रंथालयाचं पुस्तक स्टॉल होतं. आणि मग तिथे त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की त्यांना मी सांगितलं की नाही माझ्या मनात तर खूप काही अशा गोष्टी आजपर्यंत घडलेल्या आहेत. तर ते म्हणे तुम्ही लिहून काढा. मी त्यांना सांगितलं मी कधीच नाही लिहिलेलं. ते म्हणे तुम्ही लिहून तर काढा. आणि त्या दिवशी ठरवलं की नाही आपण हे सगळं जे आहे ते मनात ते लिहून काढायचं. आणि मी ते लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता माझं ते पुस्तक झालं आणि ग्रंथालयाने प्रकाशित केलं. आणि त्याच्यात पुढे तर मला ते लिहिणं म्हणजे आवडायला लागलं, कारण तो एक आत्मिक आनंद मिळायला लागला त्यातून.
1: नाही पण

0: तुमचं पहिलं पुस्तक कुठलं होतं, ते लिखाण काय होतं?
1: माझं पहिलं पुस्तक होतं मनातल्या वावटळी. म्हणजे तो एक सामाजिक विषय होता आणि आपल्या सभोवतालचाच विषय होता आणि लहानपणापासून बघितलेलं. आणि असं असतं ना की अरे हे असं कसं, क्वेश्चन मार्क आपल्यालाच असतात. किंवा आपण कुठलीही घटना घडली की काय करतो, ती काय घडली हे बघतो. पण त्याच्या बिहाइंड द सीन किंवा त्याच्या पाठीमागे का घडली असेल, किंवा त्या घडलेल्या व्यक्तीला ज्याच्यासोबत ती घटना घडली आहे त्या व्यक्तीला काय वाटत असेल, त्याच्या मानसिकतेत घुसून आपण कधीही विचार नाही करत. तर मी त्याच्या मानसिकतेत घुसून त्याला काय वाटत असेल याचा अंदाज घेत ते पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे दुसरी बाजू आपण जे म्हणतो. आणि ते पुस्तक बऱ्याच लोकांना आवडलं.
0: बरं, नाही आता याच्यामध्ये क्युरियोसिटीचा का प्रश्न आहे तो, कारण आता एकदा तुम पहिलं पुस्तक, कारण फर्स्ट इम्प्रेशन, कुठली पहिली गोष्ट करत असताना माणसाला जास्त हेजिटेशन होतं, हे एक आपलं नैसर्गिक आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक 4-5 पुस्तकं लिहिलेले, चित्रपट काढले, त्यामुळे आता ते तुम्हाला रुटीन झालं असेल. पण पहिलं पुस्तक लिहित असताना तुम्हाला कधी असं जाणवलं का की, कारण तुमचं पूर्ण एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालेलं, शाळेतलं सोडून एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालेलं, तुम्ही एखाद्या इंग्लिश बोलणाऱ्या देशामध्ये राहून तुम्ही काम करतायत, वातावरण सगळं इंग्लिश आहे, मग ह्या ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या मराठीमध्ये लिहून उतरून काढणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि त्याच्यासाठी वेळ देणं प्रॉपर, आणि मग तुमचा फॅमिली सपोर्ट, हे कसं म्हणजे तुम्ही अरेंज केलं?
1: नाही, वेळ तर मला द्यायचाच होता. आणि मला एक असं होतं की म्हणजे मी तोपर्यंत सेट झाले होते आय टीमध्ये, माझं व्यवस्थित बस्थान बसलेलं होतं, त्यामुळे मला तिकडे जास्त वेळ द्यायची गरज नव्हती. जो म्हणतात ना आपण 8 ते 9 जे काही सकाळी 9 ते 5 जो काही तसा प्रकार माझा सुरू झाला होता. किंवा तिकडे त्यावेळी मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते तेव्हा ओव्हरटाईम पण असायचं आणि ते सगळं करून मला वेळ मिळायचा आणि रात्री मग मी ठरवलं लिहायचं. पण मुद्दा तुम्ही जो खूप महत्त्वाचा विचारला की मराठीमध्ये कसं ते ॲडजस्ट झालं, कारण मी जरी इथं शिकलेली असेल, मराठी माध्यमातून माझं शाळेतलं शिक्षण झालं होतं, पण माझा संपर्क तुटला होता. मी फक्त न्यूजपेपर वाचत होते त्यामधल्या काळात, ऑनलाईन असेल तर. आणि मला लिहिताना खूप अडचणी म्हणजे की पहिला अवकार की दुसरा अवकार, म्हणजे खूपचा पहिला अवकार की दुसरा अवकार, याच्यासाठी मी कित्येक न्यूजपेपर वाचले होते. आणि दुर्दैवानं खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होतं, काही ठिकाणी पहिला होता, दुसरं काही ठिकाणी दुसरा होता. म्हणजे एक बेसिक गोष्ट आहे, त्यांनी मला खूप त्रास दिला. असं मला खूप गोष्टी होत्या की ग्रामरमध्ये की पहिला उखार की दुसरा उखार, तिथे माझी गडबड व्हायची. पण मी विचार केला की नाही, जसं येतं तसं आपण लिहायचं. आणि मग मी खूप शोधायची न्यूजपेपर किंवा ऑनलाईन काय मिळेल, त्याकडे तेवढा ऑनलाईन मटेरियल नसायचं जेवढं आज आहे. आणि मला दुसरी अशी अडचण अशी होती की मी तेव्हा जास्त मराठी पुस्तकं वाचले नव्हते, त्यावर पुस्तक कसं लिहायचं हेही मला माहीत नव्हतं. कादंबरी काय असते, लघुकथा काय असतात, किंवा जे काही आपण म्हणतो ना, ते मला विशेष काही ज्ञान नव्हतं, काहीच नव्हतं. पण मला लिहायचं तर होतं. पण मग मी एक ठरवलं की नाही, माहीत नाही म्हणून काय झालं, जे आपल्याला वाटतंय ते लिहायचं, ते असो नसो आपल्याला जसं वाटतं तसं लिहायचं. त्यामुळे मी जे माझं पहिलं पुस्तक आहे कुणीही बघा ते फार वेगळं. आणि मला हेही माहीत नव्हतं की बोली भाषेत लिहायचं असतं, मला असं वाटलं की ते पुस्तकी भाषेतच लिहायचं असतं. त्यामुळे ते थोडं पुस्तकी भाषेत आलेलं आहे. आणि जे मला वाटतं ते आहे, त्याला म्हणजे माझ्या त्या कथा मी म्हणूच नाही शकत, कारण असं स्टार्ट नाही आहे किंवा एंड नाही आहे किंवा असं नाही आहे. जे मनात आलं ते
0: तसंच नाव आहे म्हणल्यानंतर काही विषय नाही.
1: हा, मनातल्या वावटळीच होत्या त्या, तो विषयच तसा होता की तो वावटळीचाच होता आणि विषय पण तसेच होते. त्यामुळे मी जे लिहिलं ते म्हणजे जे मनात आलं ते लिहित गेले. पण त्यामुळे काय झालं की मला खूप लोकांची अशा प्रतिक्रिया आल्या की हे खूप वेगळं वाटतंय, नेहमीच्या पठडीतलं नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. किंवा ऑथेंटिक म्हणतो जे काय आपण म्हणतो की जे त्याला त्यालाही कुठं आपण त्याला खूप पॉलिश न करता जसं रॉ वाटतं ना ते तसं आहे सगळं. त्यामुळे काही लोकांना वाचायला ते खूप मजा आली असं त्यांनी मला खूप लोकांनी पण प्रतिक्रिया परत दिल्या होत्या. आणि गंमत म्हणजे ते पुस्तक खूप लोकांनी वाचलं, त्या त्या काळी प्रतिक्रिया आल्या. पण आत्ता अशामध्ये 3-4 महिन्यापूर्वी एका व्यक्तीचा मला मेसेज आला फेसबुकवर आणि तुमचं मनातल्या वावटरीबद्दल मला एक 2-3 गाणी सांगितले आणि मला असं त्याच्याबद्दल एक मूव्ही काढायचा आहे. आणि त्यांनी मला ते पुस्तक वाचलं, विकत कुठे मिळेल ते वाचलं आणि त्याच्याबद्दल भरभरून आत्ता बोलायला ते कुठल्या ते कथा मला घ्यायच्या तसं सांगितलं. मला एवढं बरं वाटलं की इतक्या वर्षांनी पण कोणीतरी त्या पुस्तकाबद्दल कौतुकाने बोलत आहे.
0: अच्छा अच्छा, हे कधीचा काळ होता मनातल्या वावटळीचा?
1: माझ्या माहितीनुसार 2009 वगैरे असेल. 2009,
0: आता जवळपास आता 13 वर्ष त्याला लोटत आहेत. एक तप झालं पूर्ण, समजा पहिलं पुस्तक लिहून असा एक आपण विचार केला. त्याच्यानंतर तुमचा हसिक रसिक आलं, सहल आला, हळूवार तरुणाई आली आणि आता सध्या लेटेस्ट जे का घडतं हे, ज्याच्यावर खूप म्हणजे सध्या चर्चा पण चालू आहे. तर या सर्व पुस्तकांच्या विषयी जर एक समजा सांगायचं म्हणलं एक एक समरी, तर काय सांगू शकाल की काय असणार आहे, कारण वाचकांना पण मग ते समजून जाईल किंवा आपल्याला ह्या पुस्तकामध्ये काय वाचायला मिळणार.
1: नाही, माझं कुठलंही पुस्तक म्हणजे हसिक रसिक जर सोडलं किंवा हळूवार तरुणाई लहान मुलांना, म्हणजे लहान म्हणजे सॉरी ते टीनेजर्ससाठी, कॉलेज मुलांसाठीच आहे. पण त्याच्या लिखाणामध्ये पण ते थोडंसं भावना वगैरे, पण माझं कुठलं म्हणजे जर मला जर असं विचारलं की तुझं लिहायचं स्टाईल काय किंवा तुला काय लिहायला आवडतं किंवा माझी बाकीची पुस्तकं काय, तर मी असं सांगेल की माझा सामाजिक विषय हा त्याच्यामध्ये बेस असतो. पण ही जी मी पुस्तकं लिहिली आहेत ती सगळी वेगळी आहेत, कारण सल हे पूर्णपणे स्त्रियांवरती आहे, स्त्रियांच्या मनातल्या सल आहेत त्या. स्त्रिया कशा याच्यातून जातात, काय कशा अवस्थात आहे, ते स्त्रियांच्या कथा आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. हसिक रसिक हे थोडंसं विरोधी ढंगाचं पुस्तक आहे, किंवा का घडतं हे तर आजचा ज्वलंत विषय असलेला सामाजिक विषय आहे किंवा आपल्या आसपास घडत असलेल्या बाबतीत आहे, किंवा जो मनातले वावटळी होता तोही समाज आपल्याच म्हणजे आपल्याच कडेने घडते. आपण ते वाचताना आपल्याला असं वाटेल अरे आपण हा तर आपण विचारच नाही केला, हे आपल्या समोरच घडलेलं असतं ते कधीतरी, पण आपण तेवढ्याच खोलात जाऊन किंवा त्याच्या आसपास किंवा त्या कॅरेक्टरच्या मानसिकतेत जाऊन विचार नसतो केलेला. त्यामुळं ते मी तर म्हणेल की आपल्याच आसपासचेच सगळे विषय आहेत हे जे काही ते, फक्त वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते लिहिलेलं होतं.
0: बघ मित्रांनो, परत एकदा मी आठवण करून देतो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्रगतीताई कोळगे यांच्याशी. त्या 1997 प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत, त्या लेखिका म्हणून पण सुप्रसिद्ध आहेत, त्यांनी एक चित्रपट पण काढलेला आहे आणि आपण त्याविषयी चर्चा करत आहोत. सध्या ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. प्रगतीताई, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे तुम्ही मोस्टली महिलांचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते तुम्ही मांडण्याचा पुस्तकातून प्रयत्न केला, हे ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण इथं कसं घेतलं ते तर सांगितलेलंच आहे, पण तुमचं जर बॅकग्राऊंड आपण फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं, हे उस्मानाबाद धाराशिव शहरातलं, त्याच्या आजूबाजूचं सगळं, मग ह्या सगळ्या गोष्टी कुठं डोक्यामध्ये होत्या का?
1: अर्थातच आपण जे लहानपणापासून बघतो ना तेच आपल्या डोक्यात असतं. आणि मला कुठं तरी वाटतं, म्हणजे आजही वाटतं की आपल्या उस्मानाबादमध्ये स्त्रिया अन्ना वेगळं हे म्हणजे वेगळं स्थान आहे, म्हणजे चार उंबऱ्याच्या घरी त्या त्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे, म्हणजे अगदी राणी असतील त्या घरामध्ये, पण त्या चार उंबऱ्याच्या आत, चार उंबऱ्याच्या बाहेर त्यांना स्थानच नाही असं मला वाटतं. आजकालच्या स्त्रिया आहेत, ह्या काही वर्षामध्ये बाहेर पडल्यात, पण तरीही तुम्ही बघा, ऑब्झर्व करून बघा, स्त्रियांचे वेगळे ग्रुप आहेत आणि पुरुषांचे वेगळे ग्रुप आहेत. हे का आजच्या जमान्यात हे का, हा प्रश्न मला नेहमी पडतो. आणि जोपर्यंत हे ग्रुप तुटणार नाही तोपर्यंत, ते दोन ग्रुप एकत्र येणार नाही तोपर्यंत आपली सामाजिक परिस्थिती उस्मानाबादची तरी बदलणार नाही. आणि मी उस्मानाबादच्या बाहेर खूप बघितलंय, हे असं कुठं नाही आहे. आजही मी बघते खूप महिलांचे ग्रुप आहेत, आणि असं नाही की महिला कॅपेबल नाही आहे तिथल्या, खूप कॅपेबल आहेत, खूप सक्षम आहेत महिला आपल्या. खूप महिलांनी कविता म्हणजे लिखाण कादंबऱ्या याच्यामध्ये पुढे गेलेले, काही सामाजिक विषयामध्ये आहेत, काही राजकारणात आहेत, काही सांस्कृतिक ह्याच्यामध्ये, क्रीडामध्ये तर आपले त्या सारिका काळेनी तर हा किती अर्जुन पुरस्कार आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं. म्हणजे मला वाईट वाटतात हे मी ऑन कॅमेरा बोलायचं की नाही, ती जेव्हा आली होती उस्मानाबादमध्ये रेल्वेने आली होती, एकही व्यक्ती म्हणजे असं आदर स्वागताला नाही गेले, हे तिने मला सांगितलं, मला वाईट वाटलं. म्हणजे स्त्री म्हणून की आपल्या लोकांना कौतुक नाहीये, म्हणजे हा मला पडलेला प्रश्न असतो. आणि माझा जेव्हा पल्याडवासी चित्रपट काढला, माझे जे मला ओळखतात त्यांनी माझं पुरुषांनी केलं कौतुक केलं, पण मला जास्त सत्कार वगैरे जे झाले ते महिलांच्या ग्रुपमध्ये झाले. म्हणजे महिलांना कौतुक एकमेक असं म्हणतात की महिलांना महिलांचं कौतुक नसतं वगैरे, नाही आपल्या उस्मानाबादमध्ये तसं नाहीये. इथे मला जास्त महिलांनाच महिलांचं कौतुक आहे असं दिसलं. म्हणजे कित्येक महिला तर माझ्या घरी येऊन मला ते त्यांच्या जे काय म्हणजे हे घेऊन हार किंवा फूल घेऊन हे घेऊन म्हणजे मला खूप मी भारावून गेले. पण दुसरं असं वाटलं की अरे हे महिलांचं चाललंय, मी असं म्हणत नाही. आणि मी इथं बघितलेलं की महिलांचे खूप प्रॉब्लेम बघितले, महिलांना बोलायला सुद्धा इथे असं हे नसायचं की त्यांना व्यक्त करायला की कोणासोबत बोलायचं काय बोलायचं. त्यामुळे मला असं वाटत होतं की हे महिलांचे खूप मी जास्त प्रॉब्लेम बघितले किंवा ऐकले किंवा जे काही ते मी आपल्याच भागामध्ये इथं बघितले.
0: आता जसं की प्रगतीताई एक विषय येतो, इथं एक ओसला म्हणून पण ग्रुप आहे ज्या ग्रुपने खूप महिलांना एम्पॉवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा पण एक इंटरव्ह्यू आपण रेडिओ तेरणाला केलेला होता. एक सध्या जो परिपेक्ष समोर येत आहे तो असा येत आहे की ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय त्या महिलांचं आज राहणीमान बदललेलं आहे, वैचारिक स्थिती पण बदलत आहे. आता सध्याच्या जर कंडिशनला आपण विचार केलं, कदाचित 15-20 वर्षापूर्वीचा काळ वेगळा असू शकेल, पण आता मात्र थोडंसं चेंजेस होताना दिसत आहेत, असं तुम्हाला कधी काही अनुभव असा आलंय का?
1: मला नाही बा, चेंजेस म्हणाल तर मी पूर्ण त्याला समर्थन नाही देणार, कारण त्याच महिला आज बाहेर पडलेल्या आहेत किंवा हे जे काही बाहेर करतायत, ज्या काही कामगिरी आपली दाखवतायत, चांगली कामगिरी, ज्यांचे नवरे त्यांना सपोर्ट करतायत.
0: अच्छा,
1: हा, पण जर त्यांच्या नवऱ्यांचा जर त्यांना सपोर्ट नसता किंवा त्यांच्या नवऱ्याने सांगितलं उद्या घरात बस, तर मी तुम्हाला आत्ता लिहून देते, तिसरी घरातच बसणार आहे. आजही स्त्रीला फ्रीडम नाही आहे उस्मानाबाद मध्ये. म्हणजे मी उस्मानाबादचे मला फार अभिमान आहे, उस्मानाबादचा मला प्रेम तर अतिशय भयानक आहे. आणि मी उस्मानाबादला हे नावं नाही ठेवत आहे, मी काळजी म्हणून बोलते उस्मानाबादची. म्हणजे माझी ती काळजी पोटी आहे की उस्मानाबादच्या महिलांना तेवढं नाही आहे फ्रीडम आज पण. त्यामुळे मला जेव्हा मुलाखत माझी घ्यायची पलाडवासी चित्रपट झाल्यानंतर, तेव्हा मला विचारायची की महिलांना तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का, मी सांगायची मला महिलांना संदेश द्यायचा नाही आहे, मला पुरुषांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना बाहेर येऊ द्या, परवानगी द्या, मुलींना बाहेर काढा, किंवा त्यांना आहे त्यांच्याकडे खूप क्षमता आहे त्या महिलांची. मी हा संदेश द्यायचा आहे. आजही तुमच्या या माध्यमातून मी उस्मानाबादच्या पुरुषांनाच संदेश देणार आहे की तुम्ही महिलांच्या सक्षमतेकडे थोडंसं पहा, त्यांचं कौतुक करा. एक उस्मानाबादकर म्हणून त्याला काही कुठल्या ह्याची गरज नाही, नात्याची किंवा ह्याची काही गरज नाही. एक उस्मानाबादकर म्हणून आपण एका उस्मानाबादच्या छताखाली राहतो, तर उस्मानाबादकर म्हणून मुलींचं महिलांचं कौतुक करायचं किंवा त्यांना पाठिंबा द्यायचा. काही लोक करतात, नाही असं नाही, उस्मानाबादमध्ये काही पण निवड असे काही असे आहेत काही ग्रुप्स किंवा बोटावर मोजण्यासारखेच लोक आहेत, पण उस्मानाबादकर म्हणून जेवढा पाहिजे असतो पाठिंबा म्हणा कौतुक म्हणा महिलांसाठीच, ते मला नाही दिसत. तर ती मी खंत म्हणेल थोडीशी माझ्या मनात असलेली.
0: बर ताई, खरं तर तुम्ही जे आता खंत व्यक्त करून दाखवतात ना, ते आमच्यासाठी संदेश आहे की आम्हाला ते त्या खंत मधून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. तर निश्चितच त्या दृष्टीने आम्हाला काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे. पण ताई, तुम्हाला असे ते कुठले असे तुम्हाला प्राऊड मोमेंट वाटले की तुम्ही एक पलाडवासी असा एक म्हणजे एकदम असा जो समाज पारधी समाज म्हणतात किंवा अशा सगळ्या गोष्टीवर तुम्ही एक चित्रपट तयार केलात, तो तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर पण त्याला प्रदर्शित केलात आणि खूप चांगली बाजू तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि त्याला खूप ॲप्रिशिएशन मिळालं, तर तुम्हाला ते प्राऊड मोमेंट कसे वाटले ते एक आमच्यासोबत शेअर करावं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर.
1: नाही, मला प्राऊड तर वाटत होतं, म्हणजे छान वाटत होतं. आणि उस्मानाबादचं माझं नाव मी कुठेतरी घेऊन जाते असं मला वाटत होतं. आणि विशेष म्हणजे ते जे काही कलाकार होते ते उस्मानाबादचेच होते बऱ्यापैकी, आणि माझ्या गल्लीतलेच होते, तांबरीचेच बऱ्यापैकी होते. आणि जो पारधी समाज होता तोही तिकडे तांबरीला राहतो, ते पण त्यांच्यातले पण तिथले पण कलाकार होते. आणि छान वाटत होतं उस्मानाबाद असं असं नेहमी असायचं की पुणे किंवा मुंबई शहरांमध्ये गेलं की उस्मानाबादला मागासलेला असं म्हणतात. पण मागासलेला वगैरे मी सांगते, मागासलेला वगैरे नाही, मागासलेला वगैरे जरी असेल तरी म्हणजे तुम्हाला वाटत असेल तरी आम्ही पण काही खूप करू शकतो, किंवा आमच्या इथले क्रीडा क्षेत्रामध्ये तर आपले किती तर लोक पुढे म्हणजे मुलं मुली पुढे गेलेले आहेत. आणि उस्मानाबादमध्ये खूप क्षमता आहे लोकांमध्ये, म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये. फक्त आपण आपल्या लोक कसे आहेत, बुजरे आहेत काही लोक, किंवा पुढे जात नाही आहेत, किंवा असं काहीतरी म्हणून काही लोक असे इथेच थांबलेले असतील.
0: एक्झॅक्टली तुमचा जो हा विषय आता तुम्ही बोलून दाखवला ना, तो खूप कोइन्सिडेंट आहे. कारण बऱ्याच मी ॲल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले इथल्या उस्मानाबादच्या पण, आणि जे त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयातून गेलेत इथले काही प्रॉपरचे विद्यार्थी आहेत, जे सध्या जर्मनी अमेरिका जसं तुम्ही आहे तसे पण काम करतात, ते सगळेजण एकच वाक्य बोलतायत की आपल्या धाराशिव शहरातल्या जिल्ह्यातल्या मुलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे, कमी पडतंय ते एक्सपोजर घ्यायला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स किंवा स्वतःचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठीचा. तर आता ताई एक हा एक प्रश्न येतो की तुम्ही सामाजिक विषय खूप हाताळता, तुमच्या पुस्तकांच्या लेखनातून दिसतं तसं चित्रपटातून दिसतंय, मग असं तुम्हाला कधी वाटत नाही का की ठीक आहे तुमच्याकडे एक आता कॉन्फिडन्स आहे, तुमच्याकडे खूप मोठा इंटरनॅशनल लेवलचा अनुभव पण आहे, या सगळ्या गोष्टी मग एखादा कमर्शियल चित्रपट काढून टाकतो असं कधी तुमच्या डोक्यात आलं
1: नाही? तुम्ही योगायोगाने तो प्रश्न विचारला, मी इनफॅक्ट आज इथे येण्यावर आले होते ते त्या संदर्भात आले होते. आणि माझं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे, एक कमर्शियल चित्रपट करायचा आहे, आजच्या पिढीला आवडेल असा, किंवा आजच्या पिढीसाठीचा असेल तो, पिढीसाठी तो अट्रॅक्ट करून घेईल, पण तरीही त्याच्यामध्ये एक सामाजिक विषय असेलच. म्हणजे मी इवन तुम्ही आता हे डिफॉल्ट पकडून धरा, मी आयुष्यामध्ये जरी पुढे काही केलं तर त्याला एक सामाजिक किनार छोटीशी तरी त्यात कुठेतरी असणारच आहे. मी जरी कमर्शियली काय केलं तरी, आता येणारा नवीन चित्रपट पण नक्कीच कमर्शियल आहे, कॉलेज लाईफवरती आहे, म्हणजे म्युझिकल ड्रामा म्हणू शकतो भरपूर, म्हणजे म्युझिकल आणि वेगळी स्टोरी आहे. नाही, सगळ्यांनाच वाटत असतं आपली वेगळी स्टोरी आहे, पण ही खरोखरीच वेगळी स्टोरी आहे. काही प्लॉट्स असे न झालेले आत्तापर्यंतचे आपण त्याच्यामध्ये हे करतोय, प्लस सामाजिक विषय आहे. गाणे छान असणार आहेत, काही गाणे आता मी म्हणजे ऑफिशियली नाही ऐकू शकत, पण त्याच्यासाठी एक वेगळा आपण सेशन घेऊया ते हे करायला. आणि तयारी माझी सुरू आहे, आणि शूटिंग पण आपल्याच कॉलेजच्या आवारात होणार आहे बरंचसं. पण मी जेव्हा लिहित होते, माझी स्क्रिप्ट लिहित होते, तेव्हा मला कॉलेजचा काना कोपरा तसा माहिती होता, त्यामुळे मी लिहिताना मला सगळं डोक्यात ते घेऊनच मी लिहित होते की आता बॉईज हॉस्टेलच्या टेरेसवरती म्हणजे टेरेसवरती तर ते ओके मला माहिती त्याच्या मागे डोंगर आहेत हे आहेत हे आहेत किंवा तिकडच्या डिपार्टमेंट आपलं वर्कशॉपला जाताना डोंगराच्या इथून जायचं आहे किंवा मागे डोंगर दरी आहे किंवा ह्या बिल्डिंगचं कसं आहे म्हणजे हे सगळं म्हणजे डोक्यात होतं त्यामुळे मला स्क्रिप्ट लिहिताना मी हे सगळं डोक्यात ठेवून लिहिलेलं आहे आणि नक्की येणार आहे माझा एक कमर्शियल चित्रपट या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षीच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझं ते शूटिंगचं काम पण कदाचित सुरू होईल होपफुली सगळं जर प्लॅनिंगनुसार आत्ता व्यवस्थित गेलं तर आणि नक्कीच येणार आहे आणि आपले कॉलेज त्यामध्ये दिसणारच आहे सगळ्या ॲलिमनीला मी सांगेल किंवा सध्याच्या स्टुडंटला की तो चित्रपट नक्की बघा कारण त्यात कॉलेज बघायला मिळणार
0: आहे बरोबर तर ताई एक याच्यासोबत असा विषय होतो की तुम्ही आता एवढं सगळं करताय म्हणजे आता एक तर अमेरिकेमध्ये घर मुलं पण तिकडे शिकत असणार आहेत आणि ह्या सगळ्या बाजू सांभाळत असताना आता शेवटी स्त्रीच आहात ठीक आहे तुमच्यामध्ये धाडस आहे सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये कसं असतं की हे मॅनेजमेंट मुलांकडे लक्ष देणं घरच्यांकडे लक्ष देणं
1: खूप तारेवरची कसरत आहे खूप म्हणजे खूप पण माझ्या सुदैवाने माझा नवरा तसा सपोर्टिव्ह आहे मी हे बाहेरची बाजू कुठली बघत असेल तर तो घरातली बाजू बघतो तो कित्येक वेळा माझं किचन पण सांभाळतो त्यामुळे मी काय होतं बिंदास बाहेर कामं करू शकते किंवा मुलांकडं मी लक्ष देते तो लक्ष देतो पण शेवटी किती केलं तर आईचं लक्ष ते वेगळंच असतं आई म्हणून मला मुलांकडं लक्ष द्यावंच लागतं म्हणजे मी कुठेही असले तर म्हणजे आज माझ्या फोनवर माझी मुलं मला रोज सायंकाळी रिपोर्टिंग करतात की आज शाळेत काय झालं काय नाही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना सवय लागली की रोजचा दिन क्रमेऊन सांगायचं आईला तर ते आजही मला इथं बसून मी त्यांचं ते घेते की काय केलं काय नाही काय आता टीनेजला चाललं त्यामुळे आणखीन जास्त लक्ष द्यावं लागतं थोडंसं त्यांचे थोडंसं वेगळं लाईफ सुरू होतं म्हणून आणि दुसरी गोष्ट की स्त्री असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी येतात खूप म्हणजे पुरुष असेल तर कसं बायकोवरती सांभाळून टाकून देऊन तो मोकळा बाहेर पडतो म्हणजे मी जरी माझा जरी नवरा चल मी त्याच्या ह्याच्यावर मी घर टाकू शकले असते तर आई म्हणून मला किंवा बायको म्हणून मला घराकडे लक्ष कुठल्याही कोपऱ्यात नसेल जगाच्या तर मला घराकडे लक्ष द्यावंच लागतं की रोजचं काय चाललंय मला ते ऐकावं लागतं किंवा सांगावं लागतं की नाही नाही हे कर ते कर म्हणजे ते लोक फॉलो करतात पण इन्स्ट्रक्शन देणं किंवा जे म्हणतात ना कारभार हाकणं ते घराचा जे स्त्री म्हणून जो असतो काही तो मला इथं बसून कुठूनही करावाच लागतो तर ती आहे ते आणि त्यामुळे मी अडकाठी म्हणत नाही पण एक स्त्रीकडं म्हणजे मी माझं कौतुक नाही म्हणत हे प्रत्येक स्त्रीकडं असतं मल्टी टास्किंग असते स्त्री एका बरोबर ती दोन तीन चार बाजू सांभाळू शकते आणि ती तितक्याच ताकदीने पण करू शकते फक्त एवढंच की तिला तो वेळ व्यवस्थित सगळा मॅनेज करायला लागतो आणि घरच्यांना माहिती आहे मला माहिती आहे कोणत्या वेळी मी बोलायचं काय मी असे टाइम ठेवले की समजा मी शूटिंगमध्ये असेल त्यांना माहिती असतं की मी शूटिंगच्या वेळी फोन माझा ऑफ असतो पण त्यांना हे मी सांगून गेलेले असते की मग या वेळेपासून या वेळेपर्यंत मी शूटिंगमध्ये त्यांना ते माहीत असतं ती वेळ झाल्यावरच ते मला फोन करतात त्यामुळे हे आम्ही असं अंडरस्टँडिंगने सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे पण तुम्ही म्हणता तो प्रश्न बरोबर आहे की स्त्रियांना खूप बाजूचा विचार करावा लागतो
0: सांभाळ
1: म्हणजे माझ्या नवऱ्याचं नाव आहे देवचंद चुटे तो विदर्भातला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे त्याचं छोटंसं तो तिकडचा आहे आणि त्यांनी पण इंजिनिअरिंग केलेलं आहे नांदेड गव्हर्नमेंटमध्ये आणि माझी मुलं दोन आता 12 वर्षाची झालेली आहेत एक कृष्णा आणि सावित्री आणि असं आमचं कुटुंब
0: नाही ते नावं पण तुम्ही खूप युनिक ठेवले खरं तुमच्याशी असं बोलताना ना ऍक्च्युअली कसं आहे की क्रिएटिव्ह पर्सन असले की आपण कितीही बोलत जाऊ शकतो पण ताई एक असा विषय आहे की ठीक आहे आम्ही आता तुमचा हा पूर्ण प्रवास ऐकत असताना पर्सनली पण मी तुम्हाला ओळखतो त्याच्यामुळे एक धाडसानं पुढे आलेली मुलगी ते पुढे जाऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये इंटरनॅशनल लेवलला जाते सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे पुस्तक लिखाण असेल चित्रपट असेल ह्या सगळ्या गोष्टी करते पण तरीसुद्धा एक स्त्री म्हणून कधीतरी डोक्यामध्ये असे विचार येतात काय ठेवलं काही नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम आले काहीतरी असं कधी काही विषय होतो डोक्यामध्ये खूपच पॉझिटिव्ह झाला असा विषय
1: नाही मी प्रॉब्लेम म्हणता का तुम्ही
0: म्हणजे नाही मला म्हणायचं की सगळंच असं पॉझिटिव्ह झालं का कधी कधी काही निगेटिव्ह
1: नाही मी काही देवाचा अवतार नाही सगळंच पॉझिटिव्ह व्हायला अनंत अडचणी येतात अत्यंत अडचणी येतात पण तीच तर मजा आहे ना सरळ सोपं सोपं सगळं होत गेलं तर ती मजा नाही तर थ्रील नाही आहे त्याच्यामध्ये अडचणीतून पुढे जाण्यातच थ्रील आहे आणि येतात खूप अडचणी येतात पण गंमत अशी आहे की अडचणी आल्या तर मला ते अडचणी वाटत फक्त मी विचार करते काय आहे कसं आपण कसं ह्याच्यातून मार्ग काढायचा आणि तो मी शांत विचार करून मी मार्ग काढत जाते आणि ती म्हणतात ना त्यासाठी एक बळ लागतं आत्मिक बळ लागतं किंवा आत्मिक हिंमत लागते ती आहे आणि मी ते मगाशीच म्हणले की मला कॉलेजमधून पण ते मिळाले किंवा घरून असं झालं की माझ्या आसपासचे सगळे गळून बसतात जर अशा काही अडचणी येतात की गळून बसतात म्हणजे नाही माझ्या डोक्यात काय शिस्त आणि मी नेहमी माझी लहानपणापासूनची सवय कुठलाही मी प्लॅनिंग करताना ऑलवेज माझा बॅकअप प्लॅन असतो की समजा याच्यामध्ये थोडं जर काही गडबड झालं ओके खटकून मी एका क्षणात बॅकअप प्लॅनवरती येते, कारण मी त्याची पण तयारी साईडला पॅरलली करून ठेवलेली असते. त्यामुळे मी नवीन मुलांना किंवा नवीन ह्यांना सगळ्यांना सांगते, अभ्यास करताना कशा काही करताना ऑलवेज बॅकअप प्लॅन पॅरलली जाऊ द्या. हां, भले तुम्ही तुमच्या मेन प्लॅनला जर 70% वेटेज असेल तर 30% तिकडे द्या किंवा इकडे 60% तिकडे 40% द्या, पण ऑलवेज एक पॅरलली बॅकअप प्लॅन ऑलवेज सोबत नेलाच पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही आदल्या मधल्या वाटेत कुठेतरी मध्ये आधी अडलात, परत स्टार्टपासून तो बॅकअप प्लॅनला येण्यात तो वेळ जातो. त्यापेक्षा जर पॅरलली नेला तर फटकन स्विच करता येतो. आणि माझ्यासाठी पैशापेक्षा वेळेला जास्त महत्त्व आहे. म्हणजे माझे 1 crore वाया गेले तर मला कधीही दुःख होणार नाही तेवढं, पण जर माझा फुकटचा 1 तास जरी वाया गेला तरी मला खूप त्रास होतो, कारण माझ्याकडे वेळच नाही आहे. माझ्याकडे सगळं आहे आज लाईफमध्ये, पण माझ्याकडे वेळ जास्त नाही आहे. मला हा जो वेळ आहे तो कमी पडतो. म्हणजे मी पलाडवासीच्या वेळी जॉब चालू होता, दिवसभर आपला जो काही जॉब तो पाट्या टाकायचा, आपला जॉब करायलाच लागतो, तिथे कमी पडून चालत नाही आहे, व्यवस्थित करायलाच लागतं. आणि त्याच्यानंतर मी रात्रभर जागायचे, म्हणजे मी हार्डली 2-3 तास झोपत होते. आणि भारतात माझं इकडे युनिट सगळं मुंबईचं होतं, ते फोनवरती सगळं माझं चाललं होतं, वन मॅन करतो तसं ते नानमीसारखं चाललं होतं. आणि शेवटी जेव्हा मूवी म्हणजे ते शूटिंगच्या 3-4 महिने तर मी 48 तासातून 2-3 तास झोपत होते. आणि तरीही मला असं वाटायचं हा वेळ मला पुरत नाही आहे. त्यामुळे वेळ, त्यामुळे इतकी सवय लागली मला आजही, म्हणजे वेळेला माझं खूप महत्व आहे.
0: बरोबर,
1: मी वेळेचं मॅनेजमेंट मी असं तगडं करून ठेवते. मी अशा जुगाड म्हणतो, वेळेत एका वेळेत मी 3-3-4-4 गोष्टी घुसून करते, त्यामुळे मग तो होत जातात माझ्या गोष्टी वेळच्या वेळी. मग
0: ताई, आता 1997 तुम्ही पासआउट झालात, म्हणजे साधारणतः 92-93 तुमचं ऍडमिशन झालेलं असणार आहे. तर 93 नंतर आता 2023 म्हणजे 30 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. जग खूप बदललं आहे या 30 वर्षामध्ये, म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, मेंटॅलिटीतून, टेक्नॉलॉजी हातामध्ये, आपण हे सर्वजण जाणता. शेवटी तुम्हाला असं काय सजेशन द्यावं वाटतं स्टुडंटना असेल, म्हणजे केवळ इंजिनिअरिंग कॉलेजच्याच म्हणत नाही मी, ओव्हरऑल जिथं जिथंपर्यंत आपण पोहोचतोय तिथं जनरल असणार आहे ते, की बाबा जगण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय असं तुमचं सजेशन असणार आहे या सर्व अनुभव?
1: नाही, माझं सजेशन नक्कीच एक असेल की आयुष्य एकदाच मिळतं आणि प्रत्येक क्षण जगून घ्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे वाटतं मनात येतं ना ते करा. करा म्हणजे अर्थात आपल्या फॅमिलीचा किंवा जे काही तुमच्या तुम्ही ज्यांना मांडता त्यांचा विचार करून, पण जे मनात येतं ते करावं असं मला वाटतं. मग त्याच्यासाठी काय कष्ट करायची वेळ येते ती आपण करावी, किंवा कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल, पटवायचं असेल घरच्यांना, जे काय असेल ते. आणि मला एवढंच असं वाटतं की ऑनेस्टी इज दी की, जी की मी पाळली आहे. ऑनेस्टी इज दी की, म्हणजे मी लाईफ माझ्या मुलांना मी ते शिकवते. त्रास होतो, अडचणी असतात प्रामाणिकपणामध्ये, पण प्रामाणिकपणा कधी सोडू नये असं मला वाटतं. ऑनेस्टी इज दी की, खोटं न बोलता, जे म्हणतो ना आपण, खोटं न बोलता, खोटं नाही बोलायचं कुठे. आणि मी आजच्या मुलांना म्हणेल की तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला खूप ॲडव्हान्स लाईफ जगायला मिळते, तुम्ही त्याचा फायदा घ्या, गैरफायदा घेऊ नका, किंवा तुमचं त्याच्यामध्ये भरकटून जाऊ नका, कारण आजची पिढी ही ॲडव्हान्स जगामध्ये काही लोक भरकटून जात आहेत. तर मला असं वाटतं की त्याचा सदुपयोग केला तर खूप छान आहे. आणि आजची पिढी तशी स्मार्ट आहे, खूप स्मार्ट आहे. आमच्या तुलनेत आम्ही तेवढे स्मार्ट नव्हतो जेवढी ही पिढी स्मार्ट आहे. त्याचा त्यांना फायदाच आहे. आणि ते आणि त्यांच्या पुढे विश्व असं ओपन आहे, त्यांनी काहीही करू शकतात. आजकालच्या मुलींनाही तेवढी बंधनं नाही आहेत जेवढी आमच्या वेळच्या मुलींना होती, किंवा मुलांना तर नाहीच नाहीत. तर ते काहीही करू शकतात, फक्त त्यांनी करायचं, ध्येय ठरवायचे आणि त्याला ते गाठायचे. आणि वेळेला फक्त महत्त्व द्या, एवढं मी नक्की सांगेल. वेळ इज दी मनी.
0: ताई, आता सगळ्यात एक शेवटी प्रश्न, म्हणजे आम्हाला तो इतकी आमची खरं तर क्युरियोसिटी आहे की तुमचं अमेरिकेतलं राहणं कसं आहे, तिथली लाईफस्टाईल कशी आहे, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं, ह्या पण सगळ्या गोष्टीच्या आहेत, पण आपण ते बोलत राहणार कारण तुम्ही शूटिंगसाठी पुन्हा इथंच याच कॅम्पसमध्ये असणार, ते आपण एक एक प्रसंगानुसार बोलत राहणार आहोत. पण जसं आपलं आपण लेखिका आहात, पुन्हा त्याच्यानंतर चित्रपट पण आपण निर्माण केलाय, तर तुम्हाला कुठले चित्रपट किंवा गाणी आवडतात? आणि आताच्या ह्या क्षणाला जर तुम्हाला असं वाटत असणार की तुमच्या डोक्यामध्ये एखादं कुठलं गाणं चालू असेल तर ते कुठलं आहे?
1: नाही, या क्षणाला गाणं तर आता माझ्या चित्रपटाचं, कारण मी आता गाडीत ऐकत आले होते, कारण आमचं काम सुरू आहे. नाही, पण मला सगळी गाणी आवडतात ओव्हरऑल. मराठी गाणी तर मी अजूनही ऐकते, आणि चित्रपट मी मराठी अजूनही पाहते इथले सगळे. आणि आणि इथलेच नाही, मी जगभरातले चित्रपट पाहते, म्हणजे आपले भारतातले मराठी नसलेले पण पाहते, आणि अरेबियन कंट्रीजचे पाहते, आफ्रिकनचे पाहते, कोरियनचे मला विशेष आवडतात. कारण कसं असतं, प्रत्येकांचं एक काहीतरी नवीन आपल्यालाच शिकायला मिळतं, माहिती मिळते, एक कल्चर कळतं, नवीन कल्चर कळतं. की आता एक मी मध्ये कुठला तरी आफ्रिकेमधल्या एका छोट्या कंट्रीचा मूवी बघितला, ते कोणीतरी वारलेलं असतं आणि ती मेहंदी काढत असतात सगळेजण, ते रडत रडत. म्हणजे एक असं अशा खूप गोष्टी गोष्टी आपल्याला कळतात. पण मी मुलांना ते सांगायला सांगेल की तुम्ही जेवढं तुम्हाला एक्सप्लोर करता येईल, म्हणजे जेवढं नवीन गोष्टी पाहता येतील, वाचता येतील, अनुभवता येतील, त्या करायचा त्याचा आपल्याला स्वतःलाच फायदा होतो.
0: पण गाणं कुठलं
1: आत्ता ह्या क्षणाला गाणं
0: कुठलं तर एखादं डोक्यामध्ये भिरभिरत असतं काहीतरी चालू.
1: अधिरमन झाले,
0: अधिरमन झाले
1: या क्षणाला तेच आलं डोक्यात.
0: ठीक आहे, तर ताई हे गाणं पण ऐकवतो आणि खरं तर तुमचा हा प्रवास जो आहे तो खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. मी पर्सनली म्हणजे तुम्हाला फॉलो करतो फेसबुकवर
1: पुन्हा त्याच्यानंतर. धन्यवाद.
0: आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काय फेसबुकवर ज्या काही गोष्टी मांडता आणि एकूण स्त्रियांच्या विषयी तुमचं लिखाणातले हे पुस्तकं जी आहेत ते चित्रपट ह्या सर्व सांगांना पाहिलं तर एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि खऱ्या अर्थाने ते इन्स्पिरेशन आहे. म्हणून तुमच्या अपरोक्षसुद्धा अनेक ठिकाणी चर्चा निघते आणि तुमचं कोडकवतं पण त्या ठिकाणी खूप होत असतं. तर असे तुम्ही व्यक्तिमत्व आहेत आणि रेडिओ तेरणा हा तुमचा आहे, तुमच्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा आहे असं मी म्हणेन. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आयुष्यामध्ये तर रेडिओ तेरणा
1: नक्की नक्कीच. म्हणजे हे माझं घरचं चॅनल समजेल आता, कारण मी या कॉलेजची एक विद्यार्थिनी आहे, माझी विद्यार्थिनी. आणि नक्कीच मी तुम्हाला जेव्हा जेव्हा येईल मी तेव्हा तेव्हा मला खूप काही शेअर करायचं असतंच, मी नक्कीच इथे येऊन शेअर करेल.
0: चालेल, तर ताई आज आपण इथे आलात आणि ह्या सर्व गोष्टी ज्या शेअर केल्यात त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: हो, आणि मी पण तुमचे खूप खूप आभार म्हणेल की तुम्ही मला इथं असं अचानक बसवलं आणि छान वाटलं.
0: पण असं स्पॉन्टेनियसली जे निघतं
1: ते पण छान वाटलं. मला असं वाटलं नाही की आपण काहीतरी वेगळं बोलतोय की नेहमीच बोलतो, आणि छान वाटलं ते.
0: आणि आपण एकत्र आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 8275959900।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती।

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ उत्तीर्णाची RJ प्रगती. पुन्हा हजर झाली आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात बिग स्टार शो मध्ये. हिंदी सिनेमांमध्ये नायिकांची एक वेगळी प्रतिमा ठरवली गेली आहे, ज्यामध्ये तिचं सौंदर्य, अदा यांनाच अधिक महत्व दिलं गेलं. आणि नायिका ही केवळ गाणी असतील किंवा काही प्रसंग असतील एवढीच मर्यादा नायिकेला असायची. परंतु हे सर्व असतानाही आपली मनमोहक अदा, उत्तम अदाकारी आणि बेस्ट कॉमिक रायमिंगच्या जोरावर 90 दशकात एक नायिका उतरली आणि तिनं सर्वांची मनं जिंकली आणि तिनं रुपेरी पडद्याचा झगमगाट आणखीनच वाढवला. ती नायिका म्हणजे जुही चावला. तेव्हा आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत जुही चावला यांच्याबद्दल. आजच्या आपल्या बिग स्टार जुही चावला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. जुही चावला यांची रुपेरी पडद्यावरील वाटचाल सुरू झाली ती सल्तनत या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेत, ज्यात त्यांचा नायक होता सनी देओल. त्यानंतर 1988 साली आलेला कयामत से कयामत तक या चित्रपटानं त्यांना घराघरात पोहोचवलं. हा चित्रपट शेक्सपियर लिखित रोमियो जुलियटवर आधारित होता आणि या भूमिकेसाठी जुही चावलांना फिल्मफेअर न्यू फेम ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला आणि या चित्रपटानं जुही चावलांना सिनेसृष्टीत स्थापित केलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. यानंतर 1990 दशकात त्यांनी प्रतिबंध या चित्रपटात अभिनेता चिरंजीवी यांच्यासोबत भूमिका केली, आणि याही चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सिने अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच वर्षी गोविंदा यांच्यासोबत जुहीचा स्वर्ग रिलीज झाला, तोही प्रचंड चालला, आणि अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत आलेला बोल राधा बोल या सिनेमानं त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठीचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत द बबली जुही चावला. 1993 हे वर्ष जुही चावलांसाठी विशेष महत्वपूर्ण ठरलं. या वर्षी जुहीचे लुटेरे, आईना आणि हम है राही प्यार के यासारखे सुपरहिट चित्रपट आले. यामध्ये प्रामुख्याने हम है राही प्यार के याचा उल्लेख करावा लागेल. यामध्ये त्यांच्यासोबत दिसून आले आमिर खान. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक महेश भट यांनी. रोमॅन्टिक कॉमेडी या सदरात हा चित्रपट मोडला जातो. या चित्रपटातील भूमिकेसाठीही जुही चावला यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या स्थापित झाल्या.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. एखाद्या हिऱ्याला एखादा जोहरी मिळावा की तो त्याला नवीन रूप देतो असं म्हटलं जातं. तसंच जुहींच्या या चित्रपटात जुहींना मुख्य रोल मिळाला. यात प्रामुख्यानं डर या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं खरं तर जुहींना मोठं स्टारडम मिळालं. किरण ही त्यांची नवीन ओळख झाली. या चित्रपटात सनी देओल आणि शाहरुख खान असतानाही जुही चावला चर्चेत राहिला आणि या चित्रपटानं 1993 साली सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत बबली जुही चावला. जुही चावला यांनी या काळात सर्वच दिग्गज दिग्दर्शक आणि नायकांसोबत भूमिका केली. यामध्ये यश चोप्रा, डेव्हिड धवन, अब्बास मस्तान, बोनी कपूर यांचा समावेश करावा लागेल. याचबरोबर अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष जमली. या दोघांनी डर, राजू बन गया जंटलमॅन, यस बॉस, राम जाने, फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि डुप्लिकेट यासारखे सिनेमे केले. याच काळात जुही चावलांनी शाहरुख खान आणि अजय मिर्झा यांच्यासोबत ड्रीम्स अनलिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. सिने जगतामध्ये प्रत्येकाचा एक विशेष काळ ठरवला जातो. रुपेरी पडदा आपल्या अभिनयानं गाजवणाऱ्या श्रीदेवी, त्यानंतर माधुरी दीक्षित आणि पुढे जुही चावला असाही त्यांचा प्रवास राहिला. 1995 साली त्यांनी उद्योगपती जय मेहता यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुलंही आहेत. 1914 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्या गुलाब गँग या चित्रपटात दिसून आल्या. गुलाब गँग या चित्रपटात त्या निगेटिव्ह भूमिकेत दिसल्या. एक चतुर, धूर्त आणि क्रूर अशी राजकीय भूमिका यामध्ये त्यांनी केली. ही भूमिकाही संस्मरणीय ठरली. त्यांनी हॉलिवूडमध्ये देखील स्टीव्हन स्पीलबर्गच्या द 100 फूट जॉनी यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली.

आरजे प्रगति सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. जुही चावला आता अधून मधून वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये दिसत आहेत. आपल्या चतुरस्त अभिनयानं आणि अप्रतिम कॉमिक रायमिंगनं त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सौंदर्याची एक वेगळी प्रतिभाषा जुहींनी सर्वांना दिली. जुही चावला या 1990 ते 2000 सालपर्यंत प्रत्येक दिग्दर्शकाच्या पहिली पसंती राहिल्या. त्यांचा पडद्यावरचा वावर हा लोकांना आनंद देत राहिला. टिपिकल हिंदी सिनेमांची नायिका ते एक प्रगल्भ अभिनेत्री असाच त्यांचा प्रवास राहिला. त्यांचं हास्य आजही आपल्याला आनंदित करतं. म्हणूनच त्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग स्टार.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आजच्या आपल्या बिग स्टार होत्या जुही चावला. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9970500900 वरती, अर्थात 9970500900. मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरडा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय

0: अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर डी बी मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: बारावी पास ना BCA बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:05 होत आहेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आरजे प्रगती हजर झाली आहे आणि सर्व श्रोतांचं आपल्या आवडीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर 1 ते 3 दरम्यान मी आरजे प्रगती असते आपल्यासोबत लाईव्ह आणि या दरम्यान तुम्ही मला 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि या नंबरवरती आपल्या आवडीचं गाणं पाठवायचं आहे. तर यामध्ये पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत जेणेकरून मला ही फरमाईश आपली पूर्ण करता येईल. तर ज्या श्रोत्यांच्या काल फरमाईश पूर्ण झाल्यात अशा श्रोत्यांनी आता 4-5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे जेणेकरून इतर देखील श्रोत्यांना आपल्या या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करता येईल. तर जास्तीत जास्त फरमाईश घेण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर काही श्रोते नाराज देखील होत असतात, वेळाअभावी मला त्यांच्या फरमाईशी घेता येत नसतात. पण ज्यांना मी म्हणते की उद्या फरमाईश घेणार आहे तर अशा श्रोत्यांची फरमाईश नक्कीच मी घेत असते. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. पहिली फरमाईश आली आहे जिल्हा मुरादाबाद ग्राम दुल्हारपूर उत्तर प्रदेश येथून. मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सोनू सुरेश, राजपाल पंकज, काजल सीमा, मानवी तन्वी, लक्ष सोनी, मोहिनी ऋतिक, बलवीर सिंग यांचे त्यांना जे गीत ऐकायचं आहे फिजा या चित्रपटातील गीत. बऱ्याच दिवसानंतर हे गीत आपण ऐकणार आहोत आणि आय थिंक सो व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात देखील पहिल्यांदाच हे गीत आलेलं आहे. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. सुनिधी चौहान यांचं सुपरहिट ठरलेलं गाणं आहे हे देखील आणि त्यांचा व्हॉइस लाजवाब या गाण्यामध्ये देखील ऐकायला भेटतो. तर सुरुवात करूयात फिजा या चित्रपटातील या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशनी. ऐकूयात उत्तर प्रदेशातून जे आपले श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश घेते. पुढची फरमाईश आपल्या नियमित श्रोत्याहेत औसा येथून महेश अपसेंगेकर, साधना अपसेंगेकर, निलेश अपसेंगेकर, सपना अपसेंगेकर, अजय अपसेंगेकर, शशांक अपसेंगेकर, आदित्य अपसेंगेकर, साबी अपसेंगेकर, रियांश अपसेंगेकर, यश अपसेंगेकर, शिव अपसेंगेकर औसा येथून आहेत, नियमित श्रोते आहेत आपल्या धाराशिव्यातून. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे ताल, या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अलका याज्ञिक आणि सुखविंदर पाजीर यांचा आवाज आहे. 90s मध्ये सुपर डुपर सुपर हिट ठरलेलं हे देखील गीत आहे आणि सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट देखील. ऐकूयात अपसेंगेकर फॅमिलीची व्हॉट्सअप फरमायश.

चला आज वेगळ्या बीटची थोडीशी गीतं, अशी बीटची गीतं देखील ऐकण्यास छान वाटतं जेव्हा कधी कधी आपण ह्या बीटची गीतं ऐकतो तेव्हा एक वेगळा मूड होतो. आणि असंच पुढचं देखील गीत आहे जे अशाच मूडमध्ये घेऊन जातं, जे खूप गाजलेला चित्रपट आहे, 90s सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे हमराज. आणि या चित्रपटातील गीत बॉबी देओल, अमिषा पटेल आणि अक्षय खन्ना यांचा हा त्रिकुटाचा चित्रपट आहे. पण गाणी भन्नाट गाजलेली आहेत 90s आणि खूप क्रेज देखील या चित्रपटाची आपल्याला जाणवली असेल. तर हेच गीत ऐकायचं आहे वैजयंतीमाला गंगाधर चांडगे पुणे, पद्मीन भस्मे सोलापूर, मधुबाला क्षीरसागर पुणे येथून हर्ष श्रीकांत गोवर्धन, व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन धाराशिव, पूजा हर्षद गोवर्धन धाराशिव आणि रेश्मा राजू उपरे, तसेच अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसिंगीकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे यांना. तर असं जे गीत आहे ते देखील म्हणजे एक बीट चाललो आहे आज स्टार्टपासूनच, तशाच बीटची गाणी जर आली तर खरंच आज छान वाटेल, वेगळी देखील गीतं आपण आज ऐकूयात. तर ऐकूयात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फॉर मॅश.

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तरेणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि अशी गीतं पाठवा जे आपण सतत ऐकत नाही तर रेडिओवरती व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात, म्हणजे 30-30 गाणी न ऐकता वेगळी देखील गीतं रेडिओच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात जातील अशी आशा करते. तर प्लीज अशी गाणी पाठवा जी आपण ऐकत नाहीत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर पुढची फरमाईश देखील प्यार तूने क्या किया या चित्रपटातील गीत आहे. हे देखील गीत आपण पहिल्यांदा व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत. आणि हे जे गीत ऐकायचं आहे, श्रोते आहेत आपले डापकी रोड अकोला येथून, आपले श्रोते आहेत नियमित सुशीला देवी मंदुरकर, सदानंद मंदुरकर, कुमार गौरव मंदुरकर यांची. तर त्यांनाच प्यार तूने क्या किया या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. या चित्रपटामधील उर्मिला मातोंडकर यांची भूमिका जर तुम्ही पाहिली, मी थक्क झाले त्यांची ॲक्टिंग पाहून. करत हा चित्रपट जेव्हा पाहिला मी, की इतकी वेगळी ॲक्टिंग त्यांनी केली आहे आणि खूप सुंदर त्यांचा अभिनय या चित्रपटामध्ये आहे. तसंच त्यांचा कौन हा देखील चित्रपट पाहण्यासारखा आहे. तशीच ॲक्टिंग, जबरदस्त ॲक्टिंग त्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी केली आहे. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत मंदुरकर फॅमिली यांची प्यार तूने क्या किया या चित्रपटातील ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची फरमाईश देखील अशाच गीतासाठी. पुढची फरमाईश आहे ती आहे, ते म्हणतात माझं नाव वीरेंद्र श्रीराम वाघबोडे, तालुका जिल्हा धाराशिव, माझ्या मुलाचं नाव अथर्व आणि मुलीचं नाव इशिता. आम्हाला गाणं ऐकायचं आहे, तेरे नाम या चित्रपटातील गीत आहे. सारखे मेसेज करतोय मॅडम, गाणं घ्या असं म्हणतायत. तर नक्कीच तुमची फरमाईश, सॉरी याच्या आधी देखील तुम्ही फरमाईश पाठवली आहे पण काही मला घेता नाही आली. तर वीरेंद्र वाघमोडे राहणार गोवर्धनवाडी असं त्यांनी पाठवलं आहे. तर थँक्यू सो मच सर, आणि नक्कीच आज तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात आपले नवीन श्रोते आहेत वीरेंद्र सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश तेरे नाम या चित्रपटातील गीतासाठी.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा, आणि अशीच वेगळी वेगळी गाणी येणं तेवढंच अपेक्षित आहे. आणि आजचा एक वेगळाच ट्रॅक सुरू झालेला आहे असं मला वाटतं, एक वेगळ्या गीतांचा जी गाणी आपण ऐकत नाहीत पण ती कधीतरी ऐकायला छान वाटतात. तर पुढची फरमाईश आहे ती आहे मस्त या चित्रपटातील गीतासाठी. आणि श्रोते जे आहेत आपले नियमित श्रोत्यांमधलेच श्रोते आहेत जे आहेत, हां मी घेणार आहे. आज बऱ्याच जणांचे बर्थडे आहेत, त्यांची देखील नावं घेणारच आहे. तर यानंतरची फरमाईश आहे ती म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत दत्तात्रय बागल, दारफळ सिन्हा, माझे मित्र शुक्राचार्य बारबोले सर यांची फरमाईश आहे ही. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत नियमित दत्तात्रय बागल सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश घेते. 1:39 यानंतरची फरमाईश आहे चाहत या चित्रपटातील गीतासाठी. आणि शाहरुख खान आणि पूजा भट हे पडद्यावरती दिसतात. विनोद राठोड, अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. तर प्रगतीताई, खूप दिवसांनी मी फरमाईश टाकत आहे, तर माझी फरमाईश नक्कीच पूर्ण करा. दररोज रेडिओ तरण ऐकत असतो. आज चाहत या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सर, आय एम रिअली सॉरी की मला हे गीत माहिती नाही, त्याच्यामुळे मी गुणगुणू नाही शकणार. मला हे गीत माहिती नाही आहे. तर नियमित श्रोत आहेत पुरुषोत्तम गायकवाड, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर येथून.

अध्यक्ष प्रमोद मगर आणि माझा भाऊ दीपक निकम राहणार वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. आम्ही दररोज आपला कार्यक्रम ऐकतो तर आम्ही फरमाईश देखील पाठवतो पण तुम्ही घेतली नाही असं म्हणतात. पण सर तुमची वरची फरमाईश घेतली होती जेव्हा आपल्या मिसेसचा बर्थडे होता त्या दिवशी घेतली होती तुमची, मी फरमाईश घेतली नव्हती असं कसं म्हणता तुम्ही. तर पुढची फरमाईश आजच तुम्ही पाठवली त्याच्यानंतर, त्यामुळे तुम्ही ती पण फरमाईश आय थिंक सो ऐकली नाही. तर असो आत्ता तर फरमाईश तुम्ही ऐकताय पण नक्कीच आत्ता फरमाईश पूर्ण करते. तर ऐकूयात प्रमोद मगर सरांची आणि त्यांच्या भाऊ जे आहेत दीपक निकम सरांची व्हॉट्सअप फरमाईश. चित्रपट आहे हा चित्रपट आहे मैंने दिल तुझको दिया, या चित्रपटातील गीत आहे उदित नारायण अलका यांनी यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे.

चला, यानंतरची फरमाईश ऐकूयात. सुंदर अशा गीतासाठी पुन्हा एकदा फरमाईश आणि गीत. खूप तेव्हा जेव्हा तो चित्रपट आला होता तेव्हा ते खूप गाजलं होतं गीत. तो म्हणजे जंगल हा चित्रपट आहे आणि सोनू निगम यांचा आवाज आहे. खूप छान असं हे देखील गीत आहे. उर्मिला मातोंडकर आहेत या चित्रपटामध्ये देखील. खूप छान चित्रपट. अनु मलिकांचं म्युझिक आहे. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे. तर आनंद घेऊया त्या सुंदर अशा गीताचा. तर हे फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत. प्रगती मॅडम यांच्या याच्या आधी मी तुम्हाला मावशीच्या बर्थडेच्या दिवशी फरमाईश दिली होती. आज मला गीत ऐकायचं आहे. तर मी टेकाळे ओमप्रकाश तालुका कळंब जिल्हा धाराशिव राहणार पाडोळी येथून. तर त्यांनाच आज जंगल या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत पण आज बऱ्याच दिवसांचा त्यांनी फरमाईश पाठवली. टेकाळे ओमप्रकाश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

नमस्कार रेडिओ तेरणा 94 FM। नमस्कार प्रगत दीदी, मी आज तुम्हाला मला आज गाणं ऐकायचं आहे आणि गाण्याची बोल आहेत बरसात के दिन आए मुलाकात के दिन आए। हे गाणं ऐकायचंय मला। गाणं ऐकणारे श्रोते आहेत मनीषाताई कुंभार, ज्ञानेश्वरी कुंभार, विलास कुंभार, रेखा कुंभार, आरुष कुंभार, समस्त कुंभार परिवार।

0: चला, पावसाळ्यात हे गीत जास्त ऐकलं जातं खरं तर. आणि पुढची फरमाइश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाइश आली अशा आपले नियमित श्रोते शिवाजी उकंडे सर, मंगळूर तालुका कळंब येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे टायगर जिंदा है या चित्रपटातील गीत. आतिफ असलम यांचा आवाज आहे, सलमान खान आणि कॅटरीना कैफ पडद्यावर दिसतात, विशाल शेखर यांचं म्युझिक आहे. सुंदर असं गीत पाठवलं सरांनी, थँक्यू सो मच सर. ऐकूयात शिवाजी उकंडे सर मंगळूर तालुका कळंब यांची व्हॉट्सअप फरमाइश.
1: सत श्री अकाल, नमस्कार, आदाब. ये है ऑल इंडिया रेडियो का अमृतसर स्टेशन और आज फरमाइश आई है बॉर्डर पार से हमारे दोस्त शम्स आलम की, जिनकी बेगम साहिबा उनसे नाराज बैठी है. तो ये खूबसूरत सा मीठा सा तोहफा हमारी तरफ से.

आपण ऐकत आहात रेडिओ उतेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश आहे. बऱ्याच दिवसानंतर आपले जे श्रोते आहेत रसाळ सर, तर गणेश रसाळ सर आहेत, तर आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे. म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं आय थिंक सो फरमाईश चालू झाली आहे म्हणून. तर ते म्हणते खूप झालं, खूप दिवस झालं प्रगतीताई, तुमचा प्रगती मॅडम तुमचा आवाज मी ऐकून आणि आमची फरमाईश पूर्ण करून तरी आता रेडिओ ऐकत होतो. तुमचा आवाज ऐकला त्यावेळेस वाटलं की आता फरमाईश करावी, मॅडम पूर्ण करतील ही इच्छा आहे. राज या चित्रपटातील गीत त्यांनी सांगितलं आहे आणि खास एक शायरी माझ्यासाठी त्यांनी केली आहे. क्या बात है. तर शायरी अशी आहे, तुझा आवाज असा वाटतो गोड, तुझा आवाज असा वाटतो गोड, जणू कोकिळेचं मधुर गीत. ओके. तो कानावर पडताच मन हरवून जातं आणि प्रत्येक क्षण प्रेमाने फुलून येतो. क्या बात है. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. ऐकूयात गणेश रसाळ सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, तर यानंतरची फरमाईश देखील बऱ्याच दिवसानंतर आलेली फरमाईश आहे रवींद्र अनाप अहिल्यानगर येथून. मी खूप दिवसांनी फरमाईश पाठवत आहे, आपले कार्यक्रम खूप छान सादर करता, आपला आवाज खूप गोड आहे. जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा रेडिओ त्यांना ऐकत असतो कंपनीमध्ये बसमध्ये आणि खिडकीतून बसून पावसाचा आनंद घेत रेडिओ त्यांना ऐकत असतो, तर खूप छान वाटतं. आणि पुढील गीत माझ्या पत्नी काजल अनापसाठी, तर खूप छान असं गीत आहे ते देखील. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात रवींद्र अनाप सरांची प्यार तूने क्या किया या चित्रपटातील गीत आहे. सुंदर असं गीत आहे, कविता कृष्णमूर्ती आणि सोनू निगम यांनी गायलेलं. ऐकूयात अनाप सरांची खास काजल मॅडमसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश ऐकूया. 2:15 होत आहेत. यानंतरची फरमाईश आहे, आज आहे लग्नाचा वाढदिवस. आपल्या नियमित श्रोत्या आहेत प्रमिलाताई बारबोले यांचा दारफळ सिन्हा येथून, आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे. ते गीत खाकी या चित्रपटातील गीत आहे, गीत आहे, आणि श्रेया घोषाल यांनी हे गीत ऐकले म्हटलेलं आहे. तर बऱ्याच वेळ झाला मेसेज करत आहेत प्रमिलाताई. तर प्रमिलाताईंनी फोटो देखील पाठवला आहे. अश्विनी आणि सम्राट सरांना त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात रेडिओ उत्तीर्णाकडून देखील. आणि बरेच दिवस झाले ते म्हणतात मी फरमाईश देखील दिली नाही आहे, तर आज नक्कीच आमची फरमाईश पूर्ण करा असं त्यांनी विनंती केली आहे. तर ऐकूयात प्रमिलाताई यांच्यासाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा, आणि आनंदची फरमाईश देखील खूप दिवसानंतर आलेली आहे. आणि हे गीत म्हणजे खूप छान आहे. जेव्हा हे गीत आलं होतं तेव्हा खूप म्हणजे गाजलेलं गीत नव्हतं ठरलेलं, पण आत्ता जेव्हा ते ट्रेंडिंगमध्ये आलं तेव्हा खूप गाजलं ते गीत. प्रत्येक रील्सवरती ते गीत सर्वजण देत होते. आणि दिल एक मंदिर हा चित्रपट आहे, लता मंगेशकर यांचा आवाज आहे, राजकुमार आणि मीना कुमारी हे पडद्यावरती दिसतात. आणि हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोत्या नवीन श्रोत्या आहेत, त्या म्हणतायत प्रवास म्हटलं की रेडिओ येण्याशिवाय मजाच नाही. आज खूप दिवसांनी तुमच्याकडे फरमाईश करते आहे, तर आज मला गीत ऐकायचं आहे. दिल एक मंदिर या चित्रपटातील गीत आहे, तुम्ही नक्की पूर्ण कराल. तेरणाच्या सुरांनी गावोगाव जोडले, तेरणाच्या सुरांनी गावोगाव जोडले, प्रत्येक घरात आनंदाचा सूर पेरला. रेडिओ तेरणा म्हणजे आपल्या मातीचा आवाज, जिथे गाणी नाहीत भाव जिवंत आहेत, अशा या रेडिओ तेरणाची भूमिका आहे असं म्हणताय. थँक्यू सो मच ताई, खूप छान अशा चार वेळी तुम्ही पाठवलं. त्या आहेत वैशाली सोनार, बार्शीवरून बोलतायत असं त्या पाठवतायत. आज आय थिंक सो पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली आहे. तर दिल एक मंदिर या चित्रपटातील खूप छान असं गीत आहे.

हे जे गीत मध्ये इतकं ट्रेंडिंगमध्ये ठरलं, खूप गाजलं हे गीत, प्रत्येक रील स्क्रोल करताना हे गीत आपण ऐकत होतो, तर असंच गीत आहे आनंद किंवा जे सुंदर असे गीत असा.

चला तर यानंतरची फरमाईश बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे. फरमाईश ती म्हणजे मोरिया मेडिकल रेडिओ श्रोता संघ, समाधान कदम, संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर कदम आणि माणिक तांबोळी लोंढेवाडी तालुका माढा येथून. आज बऱ्याच दिवसानंतर दादांची फरमाईश आली आहे, ते काय म्हणतात पाहूयात. मला वाटलं पुन्हा कार्यक्रम चालू होऊन आज 9 दिवस झाले असतील आणि सुरुवातीचाच दिवस होता गुरुवार आणि अशा महान दिवशी महान गायकाचा रेडिओ तिरण्याच्या माध्यमातून व्हॉट्सअप गाणी हा कार्यक्रम बर्थडे सेलिब्रेट होत होता आणि ते महान गायक म्हणजे माझे आवडते स्टार होते, अर्थातच मोहम्मद अजीज साहेब. मी तो कार्यक्रम ऐकत होतो मात्र कार्यक्रमात भाग घेऊ शकलो नाही, त्याचं दुःख देखील मला माझ्या मनाला होतं. परंतु कार्यक्रम ऐकत असल्याचा आनंद काही कमी नव्हता. माझ्या 47 वर्षाच्या संपूर्ण कारकिर्दीत मी ज्यांना परमेश्वराच्या स्थानी कायम केलं किंवा परमेश्वरापेक्षा कधीच कमी लेखलं नाही असा माझा अभिमान स्वाभिमान मी त्यांच्या चरणी अर्पण केला. आज त्यांच्या नसण्यात सुद्धा असण्याची नेहमी जाणीव होते, तो म्हणजे त्यांचा तुफानी काळजाला भिडणारा आवाज. वा बाई वा, माझ्या वयाची 47 वर्ष पूर्ण झाली तरीही मला आज मी माझ्या तारुण्यात असल्याचा भास होतो, ती म्हणजे त्यांच्याच आवाजाची करामत. कोणत्याही क्षणी त्यांचा आवाज कानावर पडला की मी 18 वर्षाच्या तारुण्यात पडतो, एवढंच नाही तर नेहमी त्यांच्या आठवणींनी ढसाढसा रडायला सुद्धा येतं. मला निश्चित माहिती नाही परंतु त्यांच्या प्रेमाच्या एवढ्या अधीन किंवा स्वाधीन होणं माझ्या नशिबी आलं यातच मी माझं भाग्य समजलं आहे आणि समजतो देखील. ज्यांच्या आवाजाने आणि शब्दाला आकार येतो, शब्द असतातच खरे आकाराचे, परंतु ज्या आवाजाने ते खरोखर बहरून जातात त्याचपैकी तो आवाज, अर्थात तो आवाज मोहम्मद अजीज साहेबांचा. त्या दिवशी मी माझ्या भगिनीस अर्थात प्रगतीस बोललो होतो की माझ्यासाठी तू त्यांचं एखादं गाणं दे म्हणून, परंतु ती काय ऐकत नव्हती आणि मी गीत पाठवू शकलो नव्हतो. परंतु आज त्या प्रसंगाची आठवण आली आणि मन उतावीळ झालं. ते अजीज साहेबांच्या आठवणीनं झाडाच्या गर्दीतून डोकावणारे सूर्याचे किरण जेव्हा आपल्या डोळ्यांचा जेव्हा वेध घेतात आणि झोपेत गाढ असणारा आपला देह जेव्हा त्यांच्या किरणाच्या चटक्याने जागा होतो, असाच प्रकार आत्ता माझ्या बाबतीत घडला. मी झोपेत होतो आणि रेडिओ तेरणा उशाशी होता. अशा अवस्थेत हाच सांगितलेला प्रसंग घडला आणि मी जागृत झालो आणि त्याच क्षणी पहिल्या क्षणात आठवण आली ती मोहम्मद अजीज साहेब यांची आणि त्यानंतर प्रगतीची. क्षणभर उठून बसलो, 2 किंवा 3 गाणी ऐकली असतील मनाला काही मनाला वाटलं आज गाणं द्यावंच. त्याच मनाने ग्रीन सिग्नल दिला आणि लागलो टायपिंग करायला. अशा कित्येक आठवणी आहेत, त्या आठवणींनी मन अजूनही घायाळ होत असतं. असं खूप काही लिहिण्यासारखं, परंतु बाकीचं काही प्रश्न मनाला देखील पडलेले आहेत. तेव्हा आजच्या व्हॉट्सअप कार्यक्रमात कुदरत का कानून या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे मोहम्मद अजीज साहेबांच्या स्वरातील. चारों तरफ अंधेर मचा है, पाणी महंगा सस्ता खून है, असं हे गीत आहे. तर असं एक भावूक करणारं गीत आहे. मनाला भूक लागली आहे आणि त्याच भूकेला सतत कवटाळण्याची पुढील काही क्षणासाठी असणारी उमेद जोपासण्यासाठी मी समाधान कदम कटिबद्ध असेन, असं त्यांनी पाठवले. बापरे, एवढं मोठं आज मेसेज लिहिला जात आणि हाच मेसेज मला मोहम्मद अजीज साहेबांच्या कार्यक्रमात पाहिजे होता त्यांच्याकडून. तर नक्कीच दादा फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात मोरिया मेडिकल रेडिओ श्रोता संघाचे सर्व मित्र म्हणजेच समाधान कदम दादा, संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर कदम, माणिक तांबोळी लोंढेवाडी तालुका माढा यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फार मॅच पूर्ण करते. नितीन कुलकर्णी सर आहेत, मसले चौधरी. आम्हाला मोहम्मद रफी यांनी गायलेलं दिवाना हुआ बादल हे गीत ऐकायचं आहे. मोहम्मद रफी म्हणजे संगीत विश्वाला मिळालेलं आगळं वेगळं रत्न असं त्यांनी लिहून पाठवलंय. आम्ही तुमचे सर्व कार्यक्रम ऐकतो. आत्ता आम्ही सर्वजण कार्यक्रम ऐकत आहोत. नितीन कुलकर्णी, संजय कुलकर्णी, ज्ञानेश्वर यादव, प्रमोद भोसले, गोविंद सौंदळे यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर नवीन श्रोते आहेत हे देखील आपले, तर ऐकूयात जे आपले नितीन कुलकर्णी सर आहेत आणि त्यांच्या सर्व फॅमिलीची आणि मित्र

चला यानंतरची फरमाईश घेते. आणखीन खूप फरमाईशी राहिलेल्या आहेत, दुपारचे 2:30 वाजून गेलेत, 9 मिनटं झाली आहेत. तर पुढची फरमाईश आहे, कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून शिवराम मस्के आणि शर्मिला मस्के प्यासा सावन या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा आवाज ऐकूयात. शिवराम मस्के आणि शर्मिला मस्के ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश. बरेच दिवस झालं फरमाईश गुरुवार टू गुरुवार असते, पण सरांची काल फरमाईश आली नव्हती. असे श्रोते आहेत आपले संतोष भारत कोळी, मुकाम पोस्ट मुंगशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून. गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते त्यांचे देखील, पण आज त्यांनी फरमाईश पाठवली आहे, कारण की काल त्यांनी फरमाईश दिली नव्हती. ते म्हणत आहेत पृथ्वीराज याचा बर्थडे आहे, त्यांचा मुलगा आहे. पृथ्वीराजला रेडिओ तेरणाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्या पप्पांनी देखील, आणि सर्व

नमस्कार, रेडिओ किरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोतांना माझा आपला रिचार्ज राजाप्पा दुर्गेचा सुंदर नमस्कार। रेडिओ किरणा चे सादर करते आरजे प्रगतीताई त्यांना मी नमस्कार आणि सर्व रेडिओ किरणाच्या गोड टीमला सुद्धा माझा नमस्कार आणि सर्व मित्रांना माझा नमस्कार। रेडिओ किरणा एक असा माध्यम आहे, मला तर इतका आनंद आहे 24 तास आनंद आहे, कारण रेडिओ किरणा माझ्या सोबत आहे, कारण रेडिओ किरणाच्या माध्यमातून मला इतके मित्र भेटले, इतका आनंद झालं, माझं कुठलंच काम कुठंच थांबत नाही, इतकं फास्ट चालतं तरी कोणीही आपली फरमाईश नाही वाजली तर नाराज होऊ नका, कारण मी पण 15 दिवसातून 2 महिन्यातून एकदा फरमाईश टाकत असतो, कारण सर्वाचे फरमाईश तिथं वाजावास आम्हाला आनंद होत आहे। तरी प्रगतीताईवर सुद्धा कोणीही नाराज राहू नका, कारण प्रत्येक क्षणाला आनंद घ्या, हे आयुष्य माणसाचं किती आहे कोणाला माहीत नाही। नको पाहिजे बंगला कार, नको लागतो पैसा लत्ता, जगून घ्या एकच बार आणि ऐकत राहा रेडिओ किरणा एक मस्त। आणि आज सर्व माझ्या दोस्तासाठी आणि सर्वांसाठी तुम्ही पण ऐका ते सुंदर गाणं लावा ताई साहेब। जरा पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो, हम प्यार करने वाले हैं कोई गैर नहीं, हम तुम पे मरने वाले हैं कोई गैर नहीं। मजनू के नाना मेरे पीछे नाना, ये सुंदर असं गाणं लावा ताई साहेब सर्वांसाठी, ऐकत राहा सर्वजण रेडिओ किरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज मस्त राहा, आनंदी राहा, कुणावर कधीच नाराज राहू नका, कारण जीवनाचा खरा आनंद घ्या, जीवनाला कधीच वन्स मोर नाही। मस्त राहा, मस्त राहा, मस्त राहा।

चला तर सुंदरशा गीतानंतर पुढची फरमाईश देखील अशाच लोकप्रिय ठरलेल्या गीतासाठीच आहे. मराठीतील गीत आलेलं आहे जत्रा या चित्रपटातील हे गाजलेलं खूप गीत आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे हॉटेल शिवतेज मिसळकट्टा कोर्ट शेजारी धाराशिव. सतीश काटे सर आहेत आणि शुभांगी शिंदे मॅडम आहेत. तर त्यांनी याच्या आधी देखील फरमाईश पाठवली होती पण त्यांनीच नाही ऐकली फरमाईश. तर हरकत नाही, आज त्यांनी पुन्हा एकदा फरमाईश पाठवली आहे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ उतरण्याचा आनंद घेत आहात, खूप छान वाटलं. आपल्या इतर देखील मित्रांमध्ये धाराशिवमध्ये रेडिओ उतरण्याचा ॲप त्यांना घेऊन द्या आणि इतर देखील कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही देखील ऐका आणि इतरांना देखील रेडिओ उतरण्याबद्दल सांगायला अजिबात विसरू नका. तर ऐकूयात हॉटेल शिवतेज मिसळकट्टा कोर्ट शेजारी धाराशिव सतीश काठे सर आणि शुभांगी शिंदेताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आर जे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि खरं तर आज खूप फरमाईशी आलेत, वेगवेगळ्या फरमाईशी आलेत. बऱ्याच श्रोत्यांच्या आणखीन देखील फरमाईशी राहिलेल्या आहेत. तर यानंतरची फरमाईश खास गाडीसाठी आहे. खरं तर ती गाडी नसते, आपल्या घरातली एक मेंबरच असते असं म्हणता येईल. कारण की आपण तिचा इतका, म्हणजे माझे बाबा तर रोज गाडी पुसतात, रोज तिची काळजी घेतात. गाडीवर कधीही बसताना तिचा नमस्कार करायला मला देखील सांगतात की गाडीवर कधीही बसताना तुम्ही नमस्कार करत चला गाडीचा. अशी आपली गाडी ही देखील आपल्या घरातली एक मेंबर असते. आणि अशीच गाडीचा आज बर्थडे आहे. हॅपी बर्थडे माय ब्लॅक ब्युटी MH 5378 53. म्हणजेच आज प्रकाश बोबडे सरांच्या गाडीचा बर्थडे आहे. तर ब्लॅक ब्युटी असं त्यांनी नाव दिलं तिच्यासाठी. आणि ते म्हणत आहेत आज एक तिचा बर्थडे आहे, तर त्यानिमित्त त्यांनी फक्त सांगितलं की तिला हॅपी बर्थडे करा. तर रेडिओ तेड्याकडून नक्कीच विश करूयात. तर त्यांनी अशा चारोळ्या पाठवल्यात की तू फक्त एक मशीन नाहीस, तू एक फक्त मशीन नाहीस, तर माझ्या प्रवासातील एक विश्वासू सोबती आहेस. माझ्या प्रत्येक प्रवासाला अर्थ देणारी आणि माझ्या स्वप्नांना गती देणारी माझी सुंदर गाडी. तू केवळ दोन चाकी नाहीस, तर माझ्या आठवणींचा आणि आनंदाचा एक सुंदर खजिना आहेस. हॅपी बर्थडे माय ब्लॅक ब्युटी MH 5378 53. तर अशी सरांची गाडी आहे, खूप सुंदर आहे सर गाडी. तिला नक्कीच आपल्या रेडिओंनाकडून विश करूयात. आणि खरं तर ती गाडी नसतेच, ती कोणतरी आपला मेंबर जसं म्हणतो ना की असते, आपण कुठेही जाताना ती आपल्यासोबत असते, तिला घेऊन आपण प्रवास करतो. आणि आपली गाडी जेव्हा आपण पहिल्यांदा घेतो, एक वेगळंच नातं तिच्यासोबत निर्माण होतं. नवीन गाडी असते, तिचं प्रेम असतं, ती जिकडे तिकडे आपल्यासोबत येत असते, अशा आपल्या गाड्या असतात. खरंच एक छान प्रवास गाड्यांचा देखील असतो. तर यानंतरची फरमाईश अशाच वामनदादांचं एक गाणं आहे गाडीवरती, ते खूप गाजलं आहे. तर तेच गीत या निमित्ताने खरं तर देता येतं. आणि असंच गीत आज ऐकायचं आहे. नमस्कार ताई, शुभ दुपार. मी सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, विजय राक्षे आणि वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे आम्हा सर्वांना गीत ऐकायचं आहे. फियाट गाडी, गाडी म्हणू का. तर सरांच्या गाडीचा बर्थडे देखील आहेत आणि असंच तिला सुटेबल असं गाणं आहे हे देखील. आनंद घेऊयात राक्षे मामांच्या या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशीचा.
1: अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का, माझी म्हणू का.
2: अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का.
1: कुणाची?
2: आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

चला तर वेळ होती आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, 3:02 होत आहेत. सुंदर अशा गीतानंतर काय दुसरं गाणं द्यावं असं वाटत नाही आहे मला, कारण की ते गाणंच एवढं गोड आहे, खूप छान वाटतं. वामनदादांचे हे शब्द आहेत आणि इतकं गोड गाणं आहे ते. आजकाल सर्वात ट्रेंडिंग ठरणारं हे देखील गाणं ठरलं, आणि गाडीवरती असं कुठलं तरी गीत येणं आणि ते लोकांना इतकं आवडणं खरंच खूप भारी वाटलं. जेव्हा हे गाणं मी खरंतर हे पहिल्यांदा गाणं मला सांगितलं होतं ऋषी वरपे सरांनी, त्यामुळे खूप लक्षात राहिलं आणि अगदी त्यांच्या आवाजात त्यांनी ते रेकॉर्ड करून पाठवलं होतं. आता कुठे गेलं मला माहिती नाही, खूप दिवस झाले त्यांना आय थिंक सो माहिती नाही आहे. बाळासाहेब वरपे सरांना मी सांगू इच्छिते की त्यांना सांगा की व्हॉट्सअपवरमाईश गाणी हा कार्यक्रम चालू झाला आहे, तर त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये हे गीत मला पाठवलं होतं आणि तेव्हा मला माहिती नव्हतं हे गाणं. आणि जेव्हा मी ते गाणं ऐकलं, प्रेमात पडले त्या गाण्याच्या मी. खरं तर हे ओरिजिनल ऐकण्यापेक्षा जेव्हा ऋषी वरपे सरांनी म्हटलं होतं तेच मला फार आवडलं होतं, कारण की त्यांचा आवाज देखील खूप छान असं त्यांनी त्या गाण्यामध्ये काढला होता. आणि नंतर हे गाणं ऐकलं तर असं कॉम्बिनेशन जुळलं आहे, सरांची गाडीचा बर्थडे आणि हे गाणं एकदम कॉम्बिनेशन जुळलं. तर भेटूयात उद्या, जाता जाता एक विठ्ठलाचा अभंग नक्कीच देणार आहे, कारण की वारीकरता लोकं निघालेली आहेत, पुण्यामध्ये देखील बरीचशी लोकं आहेत आणि या वारीत ही सेवा वारकऱ्यांची करण्याचा एक योग असतो, त्यामुळे पुण्यामध्ये सध्या बहुतेक वारी थांबलेली आहे आणि खरं तर काळजी घ्यावी असं म्हणते मी नेहमी. तर अशा गर्दीत देखील सर्वांनी काळजी घ्यावी आणि जाता जाता रोज एक सुंदर असा अभंग जाता जाता मी विठ्ठलावरती देणार आहे. तर खूप छान असा एक अभंग आहे जो सर्वांना आवडेल. खूप गाणं खूप गाजलेलं आहे ते देखील, संत तुकाराम यांचे शब्द आहेत. आणि याच गीतासोबत भेटूयात उद्या, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत एका उत्तुंग अशा ध्येयापर्यंत पोहोचलेले असतात आणि त्यांचा जीवन प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व आज आपण आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे, ज्यांना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, किंवा आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोशल मीडिया असेल किंवा धाराशिव शहर असेल ते खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात अशा प्रगतीताई कोळगे यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे। प्रगतीताई कोळगे यांनी 1997 साली प्रोडक्शन या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेलं आहे। त्या सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत। गेल्या 20 वर्षापासून त्या Washington DC या ठिकाणी राहत होत्या। आता सध्या त्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरामध्ये ते आता राहत आहेत आणि मुळातच त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो एकतर केवळ इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून पुढे जॉब करणं एवढ्यावरच मर्यादित न राहता त्यांच्यातले जे सुप्त कलागुण होते त्यांना एक त्यांनी खूप चांगला एक प्लॅटफॉर्म दिला। थेट आपल्या मराठी चित्रपटाला हॉलिवूड, बॉलिवूड अशासारख्या ठिकाणी घेऊन गेलेत आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान पण निर्माण केलेलं आहे। त्या लेखिका म्हणून सुद्धा आपल्यासमोर आलेल्या आहेत। म्हणजे जर आपण प्रगतीताईंच्या लिखाणाचा जर प्रवास पाहिला तर त्यांनी दत्तकवेणा, मनातल्या वावटळी, हसिक रसिक, सल, हळूवार तरुणाई आणि का घडतंय हे अशा सर्व पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन पण केलेलं आहे। त्यांनी एक चित्रपटाची निर्मिती पण केलेली आहे, डिरेक्शन पण केलेलं आहे, पलाडवासी असं त्या चित्रपटाचं नाव आहे। आणि आज आपण याच अनुषंगानं प्रगतीताईशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। प्रगतीताई, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
3: धन्यवाद आणि नमस्कार रसिक हो।
2: ताई, आता सर्वात पहिल्यांदा तर हा विषय आहे की तुम्ही 1997 बॅचच्या म्हणजे पासआउट आहात
3: हो,
2: आणि त्याच्यानंतर 2023 म्हणजे ह्या दरम्यान तुम्ही आता धाराशिव शहराच्याच राहणार आहे, म्हणजे आता धाराशिव पहिलं उत्सव
3: हो,
2: पण तुम्ही राहणार इथल्याच म्हणून याच्या अगोदर कधी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर येणं झालं होतं की पहिल्यांदा येतात?
3: नाही, मी नेहमी येते। जेव्हा जेव्हा मी उस्मानाबादमध्ये येते, म्हणजे जेव्हा जेव्हा धाराशिवमध्ये येते तेव्हा तेव्हा मी नक्कीच कॉलेजला भेट देऊन जाते। मग प्रत्येक माझा जो कानाकोपरा होता कॉलेजचा, कारण मी या कॉलेजमध्ये शिकलेली असल्यामुळे माझी आठवणी खूप आहेत या कॉलेजसोबत आणि कानाकोपऱ्यातल्या आहेत। मग मी त्या सगळ्या कानाकोपऱ्यांना भेट देते आणि जाते, वापस जाते। मग
2: आता ताई, आणखी एक असा विषय येतो की जसं तुम्ही म्हणलात की कानाकोपऱ्यामधल्या तुम्हाला आठवणी इथल्या आहेत, इथल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या सर्व बाजूने तुम्ही इथं येता, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी येते की रेडिओ तेरणाला तुम्ही पहिल्यांदा येत आहेत, म्हणजे रेडिओ तेरणा स्थापन झाल्यापासून
3: पहिल्यांदा हो। नक्की,
2: तुम्हाला रेडिओ तेरणा पाहून कसं वाटलं?
3: नाही, छान वाटलं। म्हणजे कॉलेजचा प्रोग्रेस कोणाला चांगला नाही वाटत, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, त्यानिमित्ताने तुमचे जे कार्यक्रम चालू आहेत ते जरी मी प्रत्यक्षात नाही आले तरी अप्रत्यक्ष पाहत होते, फेसबुकला तुमचं कळत होतं काय चाललंय आणि काही मित्रमैत्रिणींकडून कळत होतं आणि छानच वाटत होतं।
2: मला खरं तर ताई, एक तर 2-3 गोष्टीमध्ये तुमच्या बोलण्यातून तो विषय येणारच आहे, पण मला तुमचा जो हा लिखाणाचा प्रवास आहे तो चित्रपटाचा प्रवास, कारण इंजिनिअरिंग करत असताना, इंजिनिअरिंग करून एक खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचा एक जॉब करून निवांत जीवन जगू शकला असतात, पण जिथं क्रिएटिव्हचं क्षेत्र आहे, जिथं झोपसुद्धा माणसाला येत नाही अशा क्षेत्रामध्ये तुम्ही येऊन स्वतःचं एक नाव कमावलेलं आहे, त्याकडे यायचं आहे। पण 1997 नंतर ते आत्ताच्या 2023 तुमचं अभियांत्रिकीचं शिक्षण आणि त्यानंतरचं त्या क्षेत्रातलं काय काय करिअर राहिलेलं आहे?
3: मी करिअर मी केलेलं आहे. ॲक्च्युली मी प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून केलं होतं, पण त्याच्यानंतर मग मी भोसरी एम आय डी सीमध्ये काम पण केलं होतं, म्हणजे प्रोडक्शनमध्ये काही महिने केलेले असेल किंवा एखादा वर्ष मला नेमकं नाही आठवत. पण त्याच्यानंतर मग आम्ही सॉफ्टवेअरमध्ये यायचा विचार केला, कारण तिथे असं दिसलं की आपण खूप केलं, आठ तास काम केलं तरी किती असं पुढे जाणार, आणि एक वेगळं क्षेत्र खुणवत होतं त्यावेळी. आणि मग आम्ही तो परीक्षेचा अभ्यास केला, म्हणजे कम्प्युटरचं विशेष काही असं ज्ञान नव्हतं तेव्हा. मग तो खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला आणि ते सिडॅकची एंट्रन्स एक्झाम त्यावेळी दिली आणि सिडॅकचा कोर्स केला आणि मग मी आय टी क्षेत्रामध्ये आले. पण जर अभियांत्रिकेचं असं जर म्हणालो की आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा मी लाईफमध्ये उपयोग नाही केला असं म्हणणं पण मला चुकीचं होईल. जरी मी जो अभ्यासक्रमाचा जरी मी त्याच्यामध्ये जरी माझा उपयोग झाला नसला तरी मला प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा माझ्या लाईफमध्ये खूप उपयोग झाला आहे. आणि मी तुम्हाला सांगते की असं सगळ्यांना वाटतं की अरे तू एकटी, म्हणजे तू मुलगी असून एवढं कसं काही करू शकतेस की तू म्हणजे हे एकटी म्हणजे मूवी केला इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलतात लोक, तू हे करते ते करते मग मूवी केला हे केला. पण त्याचा बेस माझा सगळा मी असं सांगेल की या कॉलेजमध्येच घडलेला आहे, कारण मी जेव्हा प्रोडक्शन इंजिनिअरिंग करत होते तेव्हा मी एकटी होते तिकडे मुलगी अशी. आणि माझ्या मला आठवतं हा फायनल इयरला तर मला मी 74 पोरांमध्ये एकटी पोरगी होते. आणि त्यामुळे असं झालं की मुलांमध्ये राहून चार वर्ष जे काही इंजिनिअरिंगचे असतात ते आपले मुलांमध्ये राहून मला असे थोडेसे मुलांच्या गुणधर्म लागले. मुलं कसे थोडंसं हिमतीने जातात, त्यांना काही बेफिक्र असतात किंवा करायचं ठरवलं तर ते थाड करून करतात, किंवा कुठं पाऊल टाकायचं असेल तर ते जास्त विचार नाही करत, म्हणजे विचार करतात.
4: की मुलगी असण्याची जी अनामिक भीती आहे ती तुमच्या मनामध्ये
3: अजिबातच नव्हती, ती कुठे म्हणजे भीतीचा भ पण नव्हता तिकडे. आणि त्याची सवय मला इथे इंजिनिअरिंगमध्ये असतानाच लागली होती. इथे पण असताना मी पोरांमध्ये राहून मी थोडीशी अशी पोरांसारखं तू कार म्हणलं तरी चालेल, म्हणजे आपण टॉम बॉय कसं होतो ना, तर ते तशा प्रकाराचं होतं. म्हणजे मुलगी होते, मुलीच्या गोष्टी ज्या काही सांभाळायच्या असतात ते सांभाळून सगळं मुलांसारखं होते. आणि मुलांनी मला कधी हे जाणवू नाही दिलं की मी मुलगी आहे त्यांच्यामध्ये, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोफेसर लोकांनी, त्या लोकांनी कधी नाही जाणवून दिलं की अरे तू मुलगी आहेस, तू वेगळी आहेस किंवा तू मुलांमध्ये आहेस, अजिबात नाही जाणवून दिलं मला कोणी. त्यामुळे मी एक अशी निश्चिंत राहत होते, कधीही कुठलीही चिंता मला वाटली नाही की अरे मी एकटी आहे किंवा काही नाही. किंवा मला मुलांमध्ये राहायचं त्यामुळे असं दुपट्टा वगैरे काय असेल ते मला प्रॉपर पिनअप करून जे म्हणजे आपण गोष्टी सांभाळतो त्या गोष्टी मला करायला लागायच्या. त्या सोडून अशा काही जुजबी गोष्टी सोडून मला कशाचीही कधीही फिकीर नाही लागली होती किंवा अडचण नाही वाटली होती. पण त्याचा मला फायदा असा झाला की मी मुलांसारखी माझी वाटचाल सुरू झाली. मी कुठल्याही क्षेत्रामध्ये मला असं वाटायचं की नाही मी जाईल तिथे काही करेल, तर ते मला म्हणजे बळ पाठबळ किंवा म्हणजे स्वभावात जो येणं म्हणतो स्वभाव आपला तसा बनणं, तसा लहानपणापासून होता माझा स्वभाव.
4: याचा बेस कुठे ना कुठे तर घरी पण असणार आहे.
3: नाही अर्थातच घरी, माझ्या घरातून मला कधीच लहानपणी असं नाही म्हणाले की तुम्ही मुलगी आहे तुम्ही हे नाही करू शकता ते नाही करू शकत असं कधीच नाही दिलं. म्हणजे बेस घरातच होता, किंवा मुलांमध्ये मिसळायला त्यांनी नाही हे केलं. शाळेमध्ये आमच्या को एज्युकेशन होतं, छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये होते, तिथेही आम्हाला आम्ही खोखोमध्ये एकत्र मुलं मुली खेळायचो. तिथेही कधी असं नव्हतं की अरे तुम्ही वेगवेगळे आहात. त्या शाळेनी आम्हाला कधी असं खूप काही आम्हाला तसं नाही सांगितलं होतं. त्यामुळे तिथून आम्ही तसे वाढत गेलेलो. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक ज्यावेळी आपलं खरं घडायचं वय असतं ते आपण कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे मला खूप म्हणजे आज मी जे काही आहे ते मी असं सांगेल की मी मुलांच्या वर्गामध्ये शिकले म्हणून मला ते खूप काही.
4: आता हे तुम्ही साधारणतः 20 वर्षापासून अमेरिकेत आहात, मग ते एक आम्हाला क्युरिओसिटी आहे की 20 वर्ष अमेरिकेत स्थायिक होणं अजून आज सुद्धा काही विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा स्वप्न असतं अमेरिकेला जाणं, तर हे तुमचं अमेरिकेला जाणं कसं झालं? मग
3: मी मगाशी बोलले ना की मी आय टीमध्ये आले आणि आय टीमध्ये आल्यानंतर मी काही वर्ष जॉब केला इकडे आणि मग असं वाटत होतं की चला आता म्हणजे जात आहे तर आपण पण अमेरिकेला वगैरे जायचं. आणि माझा व्हिजा पण म्हणजे झाला होता, पण एक घरच्यांनी सरनंतर सांगितलं की नाही जायचं तर लग्न करून जायचं, टिपिकल आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये जे असतं ते असं आम्ही तुला पाठवणार नाही. आणि मग म्हटलं ठीक आहे लग्न तर लग्न, मग ते लग्न केलं. आणि आय टीचा माझा इथं अनुभव होता त्यामुळे तिथं गेल्यानंतर मी H4 विजावरती गेले, डिपेंडंट विजावरती गेले होते. 6 महिन्यात मी म्हणजे H1 टाकला आणि 6 महिने फक्त घरी होते आणि लगेच माझं H1 आलं आणि मी आय टीमध्ये जॉबला सुरुवात केली. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे मला आठवतं की मी ऑक्टोबरमध्ये माझा H1 विजा म्हणजे बायरूल तो चालू होतो. ऑक्टोबर 2004 सालापासून मग मी नोकरीला लागले मग अमेरिकेमध्ये.
4: अच्छा, मग आता तुम्ही 2004 पासून जे अमेरिकेमधला जॉब करत होतात आणि त्याच्यानंतर तुमचं लग्न पण झालेलं होतं असं तुम्ही म्हटलात, ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे जात असताना तुम्हाला तुमचं असं प्रथम दर्शनी कधी तुम्हाला लक्षात आलं की तुमच्यामध्ये एक लेखिका आहे आणि ती कुठेतरी तुम्हाला ती प्रस्तुत करायची आहे?
3: हां,
4: कारण एक तर संसार सांभाळणं, तो अमेरिकेतला संसार सांभाळणं, दोघं जण नोकरी करणं, मग ते वेळेचं जर आपण विचार केला.
3: नाही, बरोबर आहे. नाही, ते मलाही कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की मी लेखिका होईल किंवा पुस्तकं लिहिल, मलाही वाटलं नव्हतं. पण जेव्हा मी काही वर्ष नोकरी केली अमेरिकेमध्ये, म्हणजे 4-5 वर्ष नोकरी झाल्यानंतर, मला असं कुठेतरी वाटायलं की मी याच्यासाठी बनलेली नाही आहे किंवा हेच सगळं काही नाही आहे. मी नोकरी एन्जॉय करत होते, मस्त चाललं होतं, पैसे मिळत होते, नवीन टेक्नॉलॉजी शिकत होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण मला असं वाटत होतं की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मला जो मनापासून आपण म्हणतो ना आतला आनंद असतो तो मला हवाय. आणि मग मी माझे एकदा माझ्या नवऱ्याला असंच बोलले की आता मी थोडंसं, मला वाटतं की मी काही महिने गॅप घ्यावा, नोकरी सोडावी, किंवा मला स्वतःला काहीतरी करायचं, जे माझ्या इच्छा होतील त्या गोष्टी करायच्यात. तर तो म्हटला तुला काय करायचं आहे? तर म्हटलं मला काही असं अजून हे होत नाही. मग आम्ही एकदा BMM अधिवेशन होतं 2009 आम्ही गेलो होतो तिकडे, आणि तिथे मी पुस्तक स्टॉलवर गेले, ग्रंथालयाचं पुस्तक स्टॉल होतं. आणि मग तिथे त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की त्यांना मी सांगितलं की नाही, माझ्या मनात तर खूप काही अशा गोष्टी आजपर्यंत घडलेल्या आहेत. तर ते म्हणे तुम्ही लिहून काढा. मी त्यांना सांगितलं मी कधीच नाही लिहिलेलं. ते म्हणे तुम्ही लिहून तर काढा. आणि त्या दिवशी ठरवलं की नाही, आपण हे सगळं जे आहे ते मनात ते लिहून काढायचं. आणि मी ते लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता माझं ते पुस्तक झालं आणि ग्रंथालयाने प्रकाशित केलं. आणि त्याच्यात पुढे तर मला ते लिहिणं म्हणजे आवडायला लागलं, कारण तो एक आत्मिक आनंद मिळायला लागला त्यातून.
4: पण ते तुमचं पहिलं पुस्तक कुठलं होतं, ते लिखाण काय होतं?
3: माझं पहिलं पुस्तक होतं

0: मनातल्या वावटरी. म्हणजे तो एक सामाजिक विषय होता आणि आपल्या सभोवतालचाच विषय होता आणि लहानपणापासून बघितलेला. आणि असं असतं ना की अरे हे असं कसं, क्वेश्चन मार्क आपल्यालाच असतात. किंवा आपण कुठलीही घटना घडली की काय करतो, ती काय घडली हे बघतो, पण त्याच्या बिहाइंड द सीन किंवा त्याच्या पाठीमागे का घडली असेल, किंवा त्या घडलेल्या व्यक्तीला ज्याच्यासोबत ती घटना घडली आहे त्या व्यक्तीला काय वाटत असेल, त्याच्या मानसिकतेत घुसून आपण कधीही विचार नाही करत. तर मी त्याच्या मानसिकतेत घुसून त्याला काय वाटत असेल याचा अंदाज घेत ते पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे दुसरी बाजू आपण जे म्हणतो. आणि ते पुस्तक बऱ्याच लोकांना आवडलं.
1: बरं, नाही आता याच्यामध्ये क्युरियोसिटीचा का प्रश्न येतो, कारण आता एकदा तुम पहिलं पुस्तक, कारण फर्स्ट इम्प्रेशन, कुठली पहिली गोष्ट करत असताना माणसाला जास्त हेजिटेशन होतं, हे एक आपलं नैसर्गिक आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक 4-5 पुस्तकं लिहिलेले, चित्रपट काढले, त्यामुळे आता ते तुम्हाला रुटीन झालं असेल. पण पहिलं पुस्तक लिहित असताना तुम्हाला कधी असं जाणवलं का की, कारण तुमचं पूर्ण एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालेलं, शाळेतलं सोडून एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालेलं, तुम्ही एखाद्या इंग्लिश बोलणाऱ्या देशामध्ये राहून तुम्ही काम करतायत, वातावरण सगळं इंग्लिश आहे, मग ह्या ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या मराठीमध्ये लिहून उतरून काढणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि त्याच्यासाठी वेळ देणं प्रॉपर, आणि मग तुमचा फॅमिली सपोर्ट, हे कसं म्हणजे तुम्ही अरेंज केलं?
0: नाही, वेळ तर मला द्यायचाच होता. आणि मला एक असं होतं की म्हणजे मी तोपर्यंत सेट झाले होते आय टीमध्ये, माझं व्यवस्थित बस्तान बसलेलं होतं, त्यामुळे मला तिकडे जास्त वेळ द्यायची गरज नव्हती. जो म्हणतात ना आपण 8 ते 9 जे काही सकाळी 9 ते 5 जो काही तसा प्रकार माझा सुरू झाला होता. किंवा तिकडे त्यावेळी मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते तेव्हा ओव्हरटाईम पण असायचा आणि ते सगळं करून मला वेळ मिळायचा आणि रात्री मग मी ठरवलेलं राहायचं. पण मुद्दा तुम्ही जो खूप महत्त्वाचा विचारला की मराठीमध्ये कसं ते ॲडजस्ट झालं, कारण मी जरी इथं शिकलेली असेल मराठी माध्यमातून, माझं शाळेतलं शिक्षण झालं होतं, पण माझा संपर्क तुटला होता. मी फक्त न्यूजपेपर वाचत होते त्यामधल्या काळात, ऑनलाईन असेल तर. आणि मला लिहिताना खूप अडचणी म्हणजे की पहिला अवकार की दुसरा अवकार, म्हणजे खूपचा पहिला अवकार की दुसरा अवकार, याच्यासाठी मी कित्येक न्यूजपेपर वाचले होते. आणि दुर्दैवानं खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होतं, काही ठिकाणी पहिला होता दुसरं, काही ठिकाणी दुसरा होता. म्हणजे एक बेसिक गोष्ट आहे, त्यांनी मला खूप त्रास दिला. असं मला खूप गोष्टी होत्या की ग्रामरमध्ये पहिला उकार की दुसरा उकार, तिथे माझी गडबड व्हायची. पण मी विचार केला की नाही, जसं येतं तसं आपण लिहायचं. आणि मग मी खूप शोधायची न्यूजपेपर किंवा ऑनलाईन काय मिळेल, त्याकडे तेवढा ऑनलाईन मटेरियल नसायचं जेवढं आज आहे. आणि मला दुसरी अशी अडचण अशी होती की मी तेव्हा जास्त मराठी पुस्तकं वाचले नव्हते, त्यावर पुस्तक कसं लिहायचं हेही मला माहीत नव्हतं. कादंबरी काय असते, लघुकथा काय असतात, किंवा जे काही आपण म्हणतो ना, ते मला विशेष काही ज्ञान नव्हतं, काहीच नव्हतं. पण मला लिहायचं तर होतं. पण मग मी एक ठरवलं की नाही, माहीत नाही म्हणून काय झालं, जे आपल्याला वाटतंय ते लिहायचं, ते असो नसो आपल्याला जसं वाटतं तसं लिहायचं. त्यामुळे मी जे माझं पहिलं पुस्तक आहे कुणीही बघा ते फार वेगळं. आणि मला हेही माहीत नव्हतं की बोली भाषेत लिहायचं असतं, मला असं वाटलं की ते पुस्तकी भाषेतच लिहायचं असतं. त्यामुळे ते थोडं पुस्तकी भाषेत आलेलं आहे. आणि जे मला वाटतं ते आहे, त्याला म्हणजे माझ्या त्या कथा मी म्हणूच नाही शकत, कारण असं स्टार्ट नाही आहे किंवा एंड नाही आहे किंवा असं नाही आहे. जे मनात आलं ते
1: तसंच नाव आहे म्हणल्यानंतर काही विषय नाही.
0: हा, मनातल्या वावटळीच होत्या त्या, तो विषयच तसा होता की तो वावटळीचाच होता आणि विषय पण तसेच होते. त्यामुळे मी जे लिहिलं ते म्हणजे मनात आलं ते लिहित गेले. पण त्यामुळं काय झालं की मला खूप लोकांची अशा प्रतिक्रिया आल्या की हे खूप वेगळं वाटतंय, नेहमीच्या पठडीतलं नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. किंवा ऑथेंटिक म्हणतो जे काय आपण म्हणतो की जे त्याला त्यालाही कुठं आपण त्याला खूप पॉलिश न करता जसं रॉ वाटतं ना ते तसं आहे सगळं. त्यामुळे काही लोकांना वाचायला ते खूप मजा आली असं त्यांनी मला, खूप लोकांनी पण प्रतिक्रिया परत दिल्या होत्या. आणि गंमत म्हणजे ते पुस्तक खूप लोकांनी वाचलं, त्या काळी प्रतिक्रिया आल्या. पण आत्ता अशामध्ये 3-4 महिन्यापूर्वी एका व्यक्तीचा मला मेसेज आला फेसबुकवर आणि तुमचं मनातल्या वावटरीबद्दल मला एक दोघा तिघांनी सांगितलं आणि मला असं त्याच्याबद्दल एक मूव्ही काढायचा आहे. आणि त्यांनी मला ते पुस्तक वाचलं, विकत कुठे मिळेल ते वाचलं आणि त्याच्याबद्दल भरभरून आत्ता बोलले ते कुठल्या ते कथा मला घ्यायच्या तसं सांगितलं. मला एवढं बरं वाटलं की इतक्या वर्षांनी पण कोणीतरी त्या पुस्तकाबद्दल कौतुकाने बोलतंय.
1: अच्छा अच्छा, हे कधीचा काळ होता मनातल्या वावटळीचा?
0: माझ्या माहितीनुसार 2009 वगैरे असेल. 2009,
1: आता जवळपास आता 13 वर्ष त्याला लोटतायत. एक तप झालं पूर्ण, समजा पहिलं पुस्तक लिहून असा एक आपण विचार केला. त्याच्यानंतर तुमचा हसिक रसिक आलं, सहल आला, हळुवार तरुणाई आली आणि आता सध्या लेटेस्ट जे का घडतं हे, ज्याच्यावर खूप म्हणजे सध्या चर्चा पण चालू आहे. तर या सर्व पुस्तकांच्या विषयी जर एक समजा सांगायचं म्हणलं एक समरी, तर काय सांगू शकाल की काय असणार आहे, कारण वाचकांना पण मग ते समजून जाईल किंवा आपल्याला ह्या पुस्तकामध्ये काय वाचायला मिळणार.
0: नाही, माझं कुठलंही पुस्तक म्हणजे हसिक रसिक जर सोडलं किंवा हळुवार तरुणाई लहान मुलांच्या म्हणजे लहान म्हणजे सॉरी ते टीनेजरसाठी कॉलेज मुलांसाठीच आहे, पण त्याच्या मध्ये पण ते थोडंसं भावना वगैरे. पण माझं म्हणजे जर मला जर असं विचारलं की तुझं लिहायचं स्टाईल काय किंवा तुला काय लिहायला आवडतं किंवा माझी बाकीची पुस्तकं काय, तर मी असं सांगेल की माझा सामाजिक विषय हा त्याच्यामध्ये

0: असतो. पण ही जी मी पुस्तकं लिहिली आहेत ती सगळी वेगळी आहेत, कारण सल हे पूर्णपणे स्त्रियांवरती आहे, स्त्रियांच्या मनातल्या सल आहेत त्या. स्त्रिया कशा याच्यातून जातात, काय कशा अवस्थात आहे, ते स्त्रियांच्या कथा आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. हसिक रसिक हे थोडंसं विरोधी ढंगाचं पुस्तक आहे. किंवा का घडतं हे तर आजचा ज्वलंत विषय असलेला सामाजिक विषय आहे, किंवा आपल्या आसपास घडत असलेल्या बाबतीत आहे. किंवा जो मनातले वावटळी होता तोही समाज आपल्याच म्हणजे आपल्याचकडे निघते. आपण ते वाचताना आपल्याला असं वाटेल अरे हा तर आपण विचारच नाही केला, हे आपल्या समोरच घडलेलं असतं ते कधीतरी. पण आपण तेवढ्याच खोलात जाऊन किंवा त्याच्या आसपास किंवा त्या कॅरेक्टरच्या मानसिकतेत जाऊन विचार नसतो केलेला. त्यामुळं ते मी तर म्हणेल की आपल्याच आसपासचेच सगळे विषय आहेत हे जे काही ते, फक्त वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते लिहिलेलं होतं.
1: बरं मित्रांनो, परत एकदा मी आठवण करून देतो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्रगतीताई कोळगे यांच्याशी. त्या 1997 प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या तेणाभाई यांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. त्या लेखिका म्हणून पण सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी एक चित्रपट पण काढलेला आहे आणि आपण त्याविषयी चर्चा करत आहोत. सध्या ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. प्रगतीताई, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे तुम्ही मोस्टली महिलांचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते तुम्ही मांडण्याचा पुस्तकातून प्रयत्न केला, हे ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण इथं कसं घेतलं ते तर सांगितलेलंच आहे, पण तुमचं जर बॅकग्राऊंड आपण फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं, हे उस्मानाबाद धाराशिव शहरातलं, त्याच्या आजूबाजूचं सगळं, मग ह्या सगळ्या गोष्टी कुठं डोक्यामध्ये होत्या का?
0: अर्थातच आपण जे लहानपणापासून बघतो ना तेच आपल्या डोक्यात असतं. आणि मला कुठं तरी वाटतं, म्हणजे आजही वाटतं, की आपल्या उस्मानाबादमध्ये स्त्रिया अन्ना वेगळं हे म्हणजे वेगळं स्थान आहे. म्हणजे चार उंबऱ्याच्या घरी त्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे अगदी राणी असतील त्या घरामध्ये, पण त्या चार उंबऱ्याच्या आत, चार उंबऱ्याच्या बाहेर त्यांना स्थानच नाही असं मला वाटतं. आजकालच्या स्त्रिया आहेत, ह्या काही वर्षामध्ये बाहेर पडल्यात, पण तरीही तुम्ही बघा, ऑब्झर्व करून बघा, स्त्रियांचे वेगळे ग्रुप आहेत आणि पुरुषांचे वेगळे ग्रुप आहेत. हे का आजच्या जमान्यात हे का, हा प्रश्न मला नेहमी पडतो. आणि जोपर्यंत हे ग्रुप तुटणार नाही तोपर्यंत, ते दोन ग्रुप एकत्र येणार नाही तोपर्यंत आपली सामाजिक परिस्थिती उस्मानाबादची तरी बदलणार नाही. आणि मी उस्मानाबादच्या बाहेर खूप बघितलंय, हे असं कुठं नाही आहे. आजही मी बघते खूप महिलांचे ग्रुप आहेत, आणि असं नाही की महिला कॅपेबल नाही आहे तिथल्या, खूप कॅपेबल आहेत, खूप सक्षम आहेत महिला आपल्या. खूप महिलांनी कविता म्हणजे लिखाण कादंबऱ्याच्यामध्ये पुढे गेलेले, काही सामाजिक विषयामध्ये आहेत, काही राजकारणात आहेत, काही सांस्कृतिक ह्याच्यामध्ये, क्रीडामध्ये तर आपले त्या सारिका काळेंनी तर हां किती अर्जुन पुरस्कार आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं. म्हणजे मला वाईट वाटतं हे मी ऑन कॅमेरा बोलायचं की नाही, ती जेव्हा आली होती उस्मानाबादमध्ये रेल्वेने आली होती, एकही व्यक्ती म्हणजे असं आदर स्वागताला नाही गेले हे तिने मला सांगितलं, मला वाईट वाटलं. म्हणजे स्त्री म्हणून की आपल्या लोकांना कौतुक नाही आहे, म्हणजे हा मला पडलेला प्रश्न असतो. आणि माझा जेव्हा पल्याडवासी चित्रपट काढला, माझे जे मला ओळखतात त्यांनी माझं पुरुषांनी केलं कौतुक केलं, पण मला जास्त सत्कार वगैरे जे झाले ते महिलांच्या ग्रुपमध्ये झाले. म्हणजे महिलांना कौतुक एकमेक असं म्हणतात की महिलांना महिलांचं कौतुक नसतं वगैरे, नाही आपल्या उस्मानाबादमध्ये तसं नाही आहे. इथे मला जास्त महिलांनाच महिलांचं कौतुक आहे असं दिसलं. म्हणजे कित्येक महिला तर माझ्या घरी येऊन मला ते त्यांच्या जे काय म्हणजे हे घेऊन हार किंवा फूल घेऊन हे घेऊन म्हणजे मला खूप मी भारावून गेले. पण दुसरं असं वाटलं की अरे हे महिलांचं चाललंय, मी असं म्हणत नाही. आणि मी इथं बघितलेलं की महिलांचे खूप प्रॉब्लेम बघितले. महिलांना बोलायला सुद्धा इथे असं हे नसायचं की त्यांना व्यक्त करायला की कोणासोबत बोलायचं काय बोलायचं. त्यामुळे मला असं वाटत होतं की हे महिलांचे खूप मी जास्त प्रॉब्लेम बघितले किंवा ऐकले किंवा जे काही ते मी आपल्याच भागामध्ये इथं बघितले.
1: आता जसं की प्रगतीताई एक विषय येतो, इथं एक ओसला म्हणून पण ग्रुप आहे ज्या ग्रुपने खूप महिलांना एम्पॉवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा पण एक इंटरव्ह्यू आपण रेडिओ तेरणाला केलेला होता. एक सध्या जो परिप्रेक्ष्य समोर येत आहे तो असा येत आहे की ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय त्या महिलांचं आज राहणीमान बदललेलं आहे, वैचारिक स्थिती पण बदलत आहे. आता सध्याच्या जर कंडिशनला आपण विचार केलं, कदाचित 15-20 वर्षापूर्वीचा काळ वेगळा असू शकेल, पण आता मात्र थोडंसं चेंजेस होताना दिसत आहेत, असं तुम्हाला कधी काही अनुभव असा आलाय का?
0: मला नाही बा चेंजेस म्हणालं तर मी पूर्ण त्याला समर्थन नाही देणार, कारण त्याच महिला आज बाहेर पडलेल्या आहेत किंवा हे जे काही बाहेर करतायत, ज्या काही कामगिरी आपली दाखवत आहेत, चांगली कामगिरी, ज्यांचे नवरे त्यांना सपोर्ट करतायत.
1: अच्छा,
0: हा पण जर त्यांच्या नवऱ्यांचा जर त्यांना सपोर्ट नसता किंवा त्यांच्या नवऱ्याने सांगितलं उद्या घरात बस, तर मी तुम्हाला आत्ता लिहून देते तिसरी घरातच बसणार आहे. आजही स्त्रीला फ्रीडम नाही आहे उस्मानाबाद मध्ये. म्हणजे मी उस्मानाबादची, मला फार अभिमान आहे उस्मानाबादचा, मला प्रेम तर अतिशय भयानक आहे. आणि मी उस्मानाबादला हे नावं नाही ठेवत आहे, मी काळजी म्हणून बोलते उस्मानाबादची. म्हणजे माझी ती काळजी पोटी आहे की उस्मानाबादच्या महिलांना तेवढं नाही आहे फ्रीडम आज पण. त्यामुळे मला जेव्हा मुलाखत माझी घ्यायची

0: पलाडवासी चित्रपट झाल्यानंतर तेव्हा मला विचारायची की महिलांना तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का. मी सांगायचे मला महिलांना संदेश द्यायचा नाही आहे, मला पुरुषांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना बाहेर येऊ द्या, परवानगी द्या, मुलींना बाहेर काढा, किंवा त्यांना आहे त्यांच्याकडे खूप क्षमता आहे त्या महिलांची. मी हा संदेश द्यायचा आहे. आजही तुमच्या या माध्यमातून मी उस्मानाबादच्या पुरुषांनाच संदेश देणार आहे की तुम्ही महिलांच्या सक्षमतेकडे थोडंसं पहा, त्यांचं कौतुक करा. एक उस्मानाबादकर म्हणून त्याला काही कुठल्या ह्याची गरज नाही, नात्याची किंवा ह्याची काही गरज नाही. एक उस्मानाबादकर म्हणून आपण एका उस्मानाबादच्या छताखाली राहतो, तर उस्मानाबादकर म्हणून मुलींचं महिलांचं कौतुक करायचं किंवा त्यांना पाठिंबा द्यायचा. काही लोक करतात, नाही असं नाही, उस्मानाबादमध्ये काही पण निवड असे काही असे आहेत काही ग्रुप्स किंवा बोटावर मोजण्यासारखेच लोक आहेत, पण उस्मानाबादकर म्हणून जेवढा पाहिजे असतो पाठिंबा म्हणा कौतुक म्हणा महिलांसाठीचं, ते मला नाही दिसत. तर ती मी खंत म्हणेल थोडीशी माझ्या मनात असलेली.
1: बर, ताई खरं तर तुम्ही जे आता खंत व्यक्त करून दाखवतात ना, ते आमच्यासाठी संदेश आहे की आम्हाला ते त्या खंतमधून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. तर निश्चितच त्या दृष्टीने आम्हाला काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे. पण ताई तुम्हाला असे ते कुठले असे तुम्हाला प्राऊड मोमेंट वाटले की तुम्ही एक पलाडवासी असा एक म्हणजे एकदम असा जो समाज पारधी समाज म्हणतात किंवा अशा सगळ्या गोष्टीवर तुम्ही एक चित्रपट तयार केलात, तो तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर पण त्याला प्रदर्शित केलात आणि खूप चांगली बाजू तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि त्याला खूप ॲप्रिशिएशन मिळालं, तर तुम्हाला ते प्राऊड मोमेंट कसे वाटले ते एक आमच्यासोबत शेअर करावं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर.
0: नाही, मला प्राऊड तर वाटत होतं, म्हणजे छान वाटत होतं. आणि उस्मानाबादचं माझं नाव मी कुठेतरी घेऊन जाते असं मला वाटत होतं. आणि विशेष म्हणजे ते जे काही कलाकार होते ते उस्मानाबादचेच होते बऱ्यापैकी, आणि माझ्या गल्लीतलेच होते, तांबरीचेच बऱ्यापैकी होते. आणि जो पारधी समाज होता तोही तिकडे तांबरीला राहतो, ते पण त्यांच्यातले पण तिथले पण कलाकार होते. आणि छान वाटत होतं उस्मान असं नेहमी असायचं की पुणे किंवा मुंबई शहरांमध्ये गेलं की उस्मानाबादला मागासलेला असं म्हणतात. पण मागासलेला वगैरे मी सांगते, मागासलेला वगैरे नाही, मागासलेला वगैरे जरी असेल तरी म्हणजे तुम्हाला वाटत असेल तरी आम्ही पण काही खूप करू शकतो, किंवा आमच्या इथले क्रीडा क्षेत्रामध्ये तर आपले कितीतरी लोक पुढे म्हणजे मुलं मुली पुढे गेलेले आहेत. आणि उस्मानाबादमध्ये खूप क्षमता आहे लोकांमध्ये, म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये. फक्त आपण आपल्या लोक कसे आहेत, बुजरे आहेत काही लोक, किंवा पुढे जात नाही आहेत, किंवा असं काहीतरी म्हणून काही लोक असे इथेच थांबलेले असतील.
1: एक्झॅक्टली तुमचा जो हा विषय आता तुम्ही बोलून दाखवला होता तो खूप कोइन्सिडेंट आहे, कारण बऱ्याच मी ॲल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले इथल्या उसाच्या पण, आणि जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून गेलेत इथले काही प्रॉपरचे विद्यार्थी आहेत जे सध्या जर्मनी अमेरिका जसं तुम्ही आहे तसे पण काम करतात, ते सगळेजण एकच वाक्य बोलतायत की आपल्या धाराशिव शहरातल्या जिल्ह्यातल्या मुलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे, कमी पडतंय ते एक्सपोजर घ्यायला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स किंवा स्वतःचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठीचा. तर आता ताई एक हा एक प्रश्न येतो की तुम्ही सामाजिक विषय खूप हाताळता, तुमच्या पुस्तकांच्या लेखनातून दिसतं तसं चित्रपटातून दिसतंय, मग असं तुम्हाला कधी वाटत नाही का की ठीक आहे तुमच्याकडे एक आता कॉन्फिडन्स आहे, तुमच्याकडे खूप मोठा इंटरनॅशनल लेवलचा अनुभव पण आहे, या सगळ्या गोष्टी मग एखादा कमर्शियल चित्रपट काढून टाकतो असं कधी तुमच्या डोक्यात?
0: नाही, तुम्ही योगायोगाने तो प्रश्न विचारला. मी इनफॅक्ट आज तेरणावर आले होते ते त्या संदर्भात आले होते, आणि माझं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे एक कमर्शियल चित्रपट करायचा आहे. आजच्या पिढीला आवडेल असा, किंवा आजच्या पिढीसाठीचा असेल तो, पिढीसाठी तो अट्रॅक्ट करून घेईल, पण तरीही त्याच्यामध्ये एक सामाजिक विषय असेलच. म्हणजे मी इवन तुम्ही आता हे डिफॉल्ट पकडून धरा, मी आयुष्यामध्ये जरी पुढे काही केलं तर त्याला एक सामाजिक किनार छोटीशी तरी त्यात कुठेतरी असणारच आहे. मी जरी कमर्शियली काय केलं तरी, आता येणारा नवीन चित्रपट पण नक्कीच कमर्शियल आहे, कॉलेज लाईफवरती आहे, म्हणजे म्युझिकल ड्रामा म्हणू शकतो भरपूर, म्हणजे म्युझिकल आणि वेगळी स्टोरी आहे. नाही, सगळ्यांनाच वाटत असतं आपली वेगळी स्टोरी आहे, पण ही खरोखरीच वेगळी स्टोरी आहे. काही प्लॉट्स असे न झालेले आत्तापर्यंतचे आपण त्याच्यामध्ये हे करतोय, प्लस सामाजिक विषय आहे. गाणे छान असणार आहेत, काही गाणे आता मी म्हणजे ऑफिशियली नाही ऐकू शकत, पण त्याच्यासाठी एक वेगळं आपण सेशन घेऊया ते हे करायला. आणि तयारी माझी सुरू आहे, आणि शूटिंग पण आपल्याच कॉलेजच्या आवारात होणार आहे बरंचसं. पण मी जेव्हा लिहित होते, माझी स्क्रिप्ट लिहित होते, तेव्हा मला कॉलेजचा काना कोपरा तसा माहिती होता, त्यामुळे मी लिहिताना मला सगळं डोक्यात ते घेऊनच मी लिहित होते की आता बॉईज हॉस्टेलच्या टेरेसवरती म्हणजे टेरेसवरती तर ते ओके मला माहिती आहे त्याच्यामागे डोंगर आहेत, हे आहेत, ते आहेत, किंवा तिकडच्या डिपार्टमेंट आपलं वर्कशॉपला जाताना डोंगराच्या इथून जायचं आहे, किंवा मागे डोंगर दरी आहे, किंवा ह्या बिल्डिंगचं कसं आहे, म्हणजे हे सगळं म्हणजे डोक्यात होतं. त्यामुळे मला स्क्रिप्ट लिहिताना मी हे सगळं डोक्यात ठेवून लिहिलेलं आहे, आणि नक्की येणार आहे माझा एक कमर्शियल चित्रपट या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षीच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझं ते शूटिंगचं काम पण कदाचित सुरू होईल, होपफुली सगळं जर प्लॅनिंगनुसार आत्ता व्यवस्थित गेलं तर. आणि नक्कीच येणार आहे, आणि आपले कॉलेज त्यामध्ये दिसणारच आहे. सगळ्या ॲलिमनीला मी सांगेल किंवा सध्याच्या स्टुडंटला की तो चित्रपट नक्की बघा, कारण त्यात कॉलेज बघायला मिळणार
1: आहे. बरोबर. तर ताई एक याच्यासोबत असा विषय होतो की तुम्ही आता एवढं सगळं करताय, म्हणजे आता एक तर अमेरिकेमध्ये घर, मुलं पण तिकडे शिकत असणार आहेत, आणि ह्या सगळ्या बाजू सांभाळत असताना आता शेवटी स्त्रीच आहात, ठीक आहे, तुमच्यामध्ये धाडस आहे सगळ्या गोष्टी, डोक्यामध्ये कसं असतं की हे मॅनेजमेंट, मुलांकडे लक्ष देणं, घरच्यांकडे लक्ष देणं?
0: खूप तारेवरची कसरत आहे, खूप म्हणजे खूप. पण माझ्या सुदैवानी माझा नवरा तसा सपोर्टिव्ह आहे. मी हे बाहेरची बाजू कुठली बघत असेल तर तो घरातली बाजू बघतो, तो कित्येक वेळा माझं किचन पण सांभाळतो, त्यामुळे मी काय होतं बिंदास बाहेर कामं करू शकते. किंवा मुलांकडं मी लक्ष देते, तो लक्ष देतो, पण शेवटी कितीही केलं तर आईचं लक्ष ते वेगळंच असतं. आई म्हणून मला मुलांकडं लक्ष द्यावंच लागतं. म्हणजे मी कुठेही असले तर, म्हणजे आज माझ्या फोनवर माझी मुलं मला रोज सायंकाळी रिपोर्टिंग करतात की आज शाळेत काय झालं काय नाही. म्हणजे मी लहानपणापासून त्यांना सवय लागली की रोजचा दिन सांगायचं आईला, तर ते आजही मला इथं बसून मी त्यांचं ते घेते की काय केलं काय नाही काय. आता टीनेजला चाललं त्यामुळे आणखीन जास्त लक्ष द्यावं लागतं, थोडंसं त्यांचे थोडंसं वेगळं लाईफ सुरू होतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट की स्त्री असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी येतात खूप, म्हणजे पुरुष असेल तर कसं बायकोवरती सांभाळून टाकून देऊन तो मोकळा बाहेर पडतो. म्हणजे मी जरी माझा जरी नवरा चल मी त्याच्या ह्याच्यावर मी घर टाकू शकले असते, तर आई म्हणून मला किंवा बायको म्हणून मला घराकडे लक्ष कुठल्याही कोपऱ्यात असेल जगाच्या तर मला घराकडे लक्ष द्यावंच लागतं की रोजचं काय चाललंय, मला ते ऐकावं लागतं किंवा सांगावं लागतं की नाही नाही हे कर हे कर ते कर. म्हणजे ते लोक फॉलो करतात, पण इन्स्ट्रक्शन देणं किंवा जे म्हणतो ना कारभार हाकणं, ते घराचा जे स्त्री म्हणून जो असतो काही तो मला इथं बसून कुठूनही करावाच लागतो. तर ती आहे ते, आणि त्यामुळे मी अडकाठी म्हणत नाही, पण एक स्त्रीकडं, म्हणजे मी माझं कौतुक नाही म्हणत, हे प्रत्येक स्त्रीकडं असतं. मल्टी टास्किंग असते स्त्री, एकाबरोबर ती दोन तीन चार बाजू सांभाळू शकते आणि ती तितक्याच ताकदीनं पण करू शकते. फक्त एवढंच की तिला तो वेळ व्यवस्थित सगळा मॅनेज करायला लागतो. आणि घरच्यांना माहिती आहे, मला माहिती आहे कोणत्या वेळी मी बोलायचं काय, मी असे टाईम हे ठेवले की जर मी शूटिंगमध्ये असेल, त्यांना माहिती असतं की मी शूटिंगच्या वेळी फोन माझा ऑफ असतो. पण त्यांना हे माहिती, मी सांगून गेलेले असते की मग या वेळेपासून या वेळेपर्यंत मी शूटिंगमध्ये, त्यांना ते माहीत असतं, ती वेळ झाल्यावरच ते मला फोन करतात. त्यामुळे हे आम्ही असं अंडरस्टँडिंग सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. पण तुम्ही म्हणता तो प्रश्न बरोबर आहे की स्त्रियांना खूप बाजूचा विचार करावा लागतो. म्हणजे माझ्या नवऱ्याचं नाव आहे देवचंद चुटे, तो विदर्भातला आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे त्याचं छोटंसं, तो तिकडचं आहे. आणि त्यांनी पण इंजिनिअरिंग केलेलं आहे नांदेड गव्हर्नमेंटमध्ये. आणि माझी मुलं दोन आता 12 वर्षाची झालेली आहेत, एक कृष्ण आणि सावित्री.

0: मुलगी ते पुढे जाऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये इंटरनॅशनल लेवलला जाते, सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे पुस्तक लिखाण असेल, चित्रपट असेल, ह्या सगळ्या गोष्टी करते. पण तरीसुद्धा एक स्त्री म्हणून कधीतरी डोक्यामध्ये असे विचार येतात, काय ठेवलं काही नाही, किंवा काहीतरी प्रॉब्लेम आले काहीतरी, असं कधी काही विषय होतो डोक्यामध्ये? खूपच पॉझिटिव्ह झाला असा विषय
1: नाही, मी प्रॉब्लेम म्हणता का तुम्ही?
0: म्हणजे नाही, मला म्हणायचं की सगळंच असं पॉझिटिव्ह झालं का कधी कधी काही निगेटिव्ह डील केलं?
1: मी काही देवाचा अवतार नाही आहे सगळंच पॉझिटिव्ह व्हायला. अनंत अडचणी येतात, अत्यंत अडचणी येतात, पण तीच तर मजा आहे ना. सरळ सोपं सोपं सगळं होत गेलं तर ती मजा नाही, ते थ्रिल नाही आहे त्याच्यामध्ये. अडचणीतून पुढे जाण्यातच थ्रिल आहे. आणि येतात, खूप अडचणी येतात, पण गंमत अशी आहे की अडचणी आल्या तर मला ते अडचणी वाटत, फक्त मी विचार करते काय आहे, कसं आपण कसा ह्याच्यातून मार्ग काढायचा, आणि तो मी शांत विचार करून मी मार्ग काढत जाते. आणि ती म्हणतात ना, त्यासाठी एक बळ लागतं, आत्मिक बळ लागते किंवा आत्मिक हिंमत लागते, ती आहे. आणि मी ते मगाशीच म्हणले की मला कॉलेजमधून पण ते मिळाले किंवा घरून असं झालं की माझ्या आसपासचे सगळे गळून बसतात, जर अशा काही अडचणी येतात की गळून बसतात. मी म्हणजे नाही, माझ्या डोक्यात काय शिस्त. आणि मी नेहमी नेहमी माझी लहानपणापासूनची सवय, कुठलाही मी प्लॅनिंग करताना ऑलवेज माझा बॅकअप प्लॅन असतो. की समजा याच्यामध्ये थोडं जर काही गडबड झालं तर ओके, खटकून मी एका क्षणात बॅकअप प्लॅनवरती येते, कारण मी त्याची पण तयारी साईडला पॅरलली करून ठेवलेली असते. त्यामुळे मी नवीन मुलांना किंवा नवीन ह्यांना सगळ्यांना सांगते, अभ्यास करताना कशा काहीही करताना ऑलवेज बॅकअप प्लॅन पॅरलली जाऊ द्या. हां, भले तुम्ही तुमच्या मेन प्लॅनला जर 70% वेटेज असेल तर 30% तिकडे द्या, किंवा इकडे 60% तिकडे 40% द्या, पण ऑलवेज एक पॅरलली बॅकअप प्लॅन ऑलवेज सोबत नेलाच पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही आदल्या मधल्या वाटेत कुठेतरी मध्ये आधी अडलात, परत स्टार्टपासून तो बॅकअप प्लॅनला येण्यात तो वेळ जातो, त्यापेक्षा जर पॅरलली नेला तर फटकन स्विच करता येतो. आणि माझ्यासाठी पैशापेक्षा वेळेला जास्त महत्त्व आहे. म्हणजे माझे 1 करोड वाया गेले तर मला कधीही दुःख होणार नाही तेवढं, पण जर माझा फुकटचा 1 तास जरी वाया गेला तरी मला खूप त्रास होतो, कारण माझ्याकडे वेळच नाही आहे. माझ्याकडे सगळं आहे आज लाईफमध्ये, पण माझ्याकडे वेळ जास्त नाही आहे. मला हा जो वेळ आहे तो कमी पडतो. म्हणजे मी पलाडवसीच्या वेळी जॉब चालू होता, दिवसभर आपला जो काही जॉब तो पाट्या टाकायचा, आपला जॉब करायलाच लागतो, तिथे कमी पडून चालत नाही आहे, व्यवस्थित करायलाच लागतं. आणि त्याच्यानंतर मी रात्रभर जागायचे, म्हणजे मी हार्डली 2-3 तास झोपत होते. आणि भारतात माझं इकडे युनिट सगळं मुंबईचं होतं, ते फोनवरती सगळं माझं चाललं होतं, वन मॅन करतो तसं ते आर्मीसारखं चाललं होतं. आणि शेवटी जेव्हा मूवी म्हणजे ते शूटिंगच्या 3-4 महिने तर मी 48 तासातून 2-3 तास झोपत होते. आणि तरीही मला असं वाटायचं हा वेळ मला पुरत नाही आहे. त्यामुळे इतकी सवय लागली मला आजही, म्हणजे वेळेला माझे खूप महत्व आहे. मी वेळेचं मॅनेजमेंट मी असं तगड करून ठेवते. मी अशा जुगाड म्हणतो, वेळेत एका वेळेत मी 3-3-4-4 गोष्टी घुसवून करते, त्यामुळे मग तो होत जातात माझ्या गोष्टी वेळच्या वेळी. मग
0: ताई, आता 1997 तुम्ही पासआउट झालात, म्हणजे साधारणतः 92-93 तुमचं ऍडमिशन झालेलं असणार आहे. तर 93 नंतर आता 2023 म्हणजे 30 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. जग खूप बदललं आहे या 30 वर्षामध्ये, म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, मेंटॅलिटीतून, टेक्नॉलॉजी हातामध्ये, आपण हे सर्वजण जाणता. शेवटी तुम्हाला असं काय सजेशन द्यावं वाटतं स्टुडंटना असेल, म्हणजे केवळ इंजिनिअरिंग कॉलेजच्याच म्हणत नाही मी, ओव्हरऑल जिथं जिथंपर्यंत आपण पोहोचतोय तिथं जनरल असणार आहे ते, की बाबा जगण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय असं तुमचं सजेशन असणार आहे या सर्व अनुभव?
1: नाही, माझं सजेशन नक्कीच एक असेल की आयुष्य एकदाच मिळतं आणि प्रत्येक क्षण जगून घ्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे वाटतं मनात येतं ना ते करा. करा म्हणजे अर्थात आपल्या फॅमिलीचा किंवा जे काही तुमच्या तुम्ही ज्यांना मांडता त्यांचा विचार करून, पण जे मनात येतं ते करावं असं मला वाटतं. मग त्याच्यासाठी काय कष्ट करायची वेळ येते ती आपण करावी, किंवा कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल, पटवायचं असेल घरच्यांना, जे काय असेल ते. आणि मला एवढंच असं वाटतं की ऑनेस्टी इज दी की, जी की मी पाळली आहे. ऑनेस्टी इज दी की, म्हणजे मी लाईफ माझ्या मुलांनाही मी ते शिकवते. त्रास होतो, अडचणी असतात प्रामाणिकपणामध्ये, पण प्रामाणिकपणा कधी सोडू नये असं मला वाटतं. ऑनेस्टी इज दी की, खोटं न बोलता, जे म्हणतो ना आपण, खोटं न बोलता, खोटं नाही बोलायचं कुठे. आणि मी आजच्या मुलांना म्हणेल की तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला खूप ॲडव्हान्स लाईफ जगायला मिळते, तुम्ही त्याचा फायदा घ्या, गैरफायदा घेऊ नका, किंवा तुमचं त्याच्यामध्ये भरकटून जाऊ नका, कारण आजची पिढी ही ॲडव्हान्स जगामध्ये काही लोक भरकटून जात आहेत. तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग केला तर खूप छान आहे. आणि आजची पिढी तशी स्मार्ट आहे, खूप स्मार्ट आहे. आमच्या तुलनेत आम्ही तेवढे स्मार्ट नव्हतो जेवढी ही पिढी स्मार्ट आहे. त्याचा त्यांना फायदाच आहे. आणि ते आणि त्यांच्या पुढे विश्व असं ओपन आहे, त्यांनी काहीही करू शकतात. आजकालच्या मुलींनाही तेवढी बंधनं नाही आहे जेवढी आमच्या वेळच्या मुलींना होती, किंवा मुलांना तर नाहीच नाहीत. तर ते काहीही करू शकतात, फक्त त्यांनी करायचं, ध्येय ठरवायचे आणि त्याला ते गाठायचे आणि वेळेला फक्त महत्व द्या, एवढं मी नक्की सांगेल. वेळ इज दी मनी.
0: ताई आता सगळ्यात एक शेवटी प्रश्न म्हणजे आम्हाला तो इतकी आमची खरं तर क्युरियोसिटी आहे की तुमचं अमेरिकेतलं राहणं कसं आहे, तिथली लाईफस्टाईल कशी आहे, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं

0: ह्या पण सगळ्या गोष्टीच्या आहेत, पण आपण ते बोलत राहणार कारण तुम्ही शूटिंगसाठी पुन्हा इथंच याच कॅम्पसमध्ये असणार, ते आपण एक एक प्रसंगानुसार बोलत राहणार आहोत. पण जसं आपलं आपण लेखिका आहात, पुन्हा त्याच्यानंतर चित्रपट पण आपण निर्माण केलं आहे, तर तुम्हाला कुठले चित्रपट किंवा गाणी आवडतात आणि आत्ताच्या ह्या क्षणाला जर तुम्हाला असं वाटत असणार की तुमच्या डोक्यामध्ये एखादं कुठलं गाणं चालू असेल तर ते कुठलं आहे?
1: नाही, या क्षणाला गाणं तर आता माझ्या चित्रपटाचे, कारण मी आत्ता गाडीत ऐकत आले होते कारण आमचं काम सुरू आहे. नाही, पण मला सगळी गाणी आवडतात ओव्हरऑल. मराठी गाणी तर मी अजूनही ऐकते आणि चित्रपट मी मराठी अजूनही पाहते इथले सगळे, आणि आणि इथलेच नाही, मी जगभरातले चित्रपट पाहते. म्हणजे आपले भारतातले मराठी नसलेले पण पाहते आणि अरेबियन कंट्रीजचे पाहते, आफ्रिकनचे पाहते, कोरियनचे मला विशेष आवडतात. कारण कसं असतं, प्रत्येकांचं एक काहीतरी नवीन आपल्यालाच शिकायला मिळतं, माहिती मिळते, एक कल्चर कळतं, नवीन कल्चर कळतं. की आता एक मी मध्ये कुठला तरी आफ्रिकेमधल्या एका छोट्या कंट्रीचा मूवी बघितला, ते कुणीतरी वारलेलं असतं आणि ती मेहंदी काढत असतात सगळेजण, ते रडत रडत, म्हणजे एक असं अशा खूप गोष्टी आपल्याला कळतात. पण मी मुलांना ते सांगेल की तुम्ही जेवढं तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल, म्हणजे जेवढं नवीन गोष्टी पाहता येतील, वाचता येतील, अनुभवता येतील, त्या करायचा, त्याचा आपल्याला स्वतःलाच फायदा होतो.
0: पण गाणं कुठलं
1: आत्ता ह्या क्षणाला गाणं
0: कुठलं तर एखादं डोक्यामध्ये भिरभिरत असतं काहीतरी चालू,
1: अधिरमन झाले,
0: अधिरमन झाले
1: या क्षणाला तेच आलं डोक्यात.
0: ठीक आहे, तर ताई हे गाणं पण ऐकत होत आणि खरं तर तुमचा हा प्रवास जो आहे तो खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. मी पर्सनली म्हणजे तुम्हाला फॉलो करतो फेसबुकवर, पुन्हा त्याच्यानंतर
1: धन्यवाद.
0: आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काही फेसबुकवर ज्या काही गोष्टी मांडता आणि एकूण स्त्रियांच्या विषयी तुमचं लिखाणातले हे पुस्तकं जी आहेत, ते चित्रपट, ह्या सर्व सांगाना पाहिलं तर एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि खऱ्या अर्थाने ते इन्स्पिरेशन आहे. म्हणून तुमच्या अपरोक्षसुद्धा अनेक ठिकाणी चर्चा निघते आणि तुमचं कोड कौतुक पण त्या ठिकाणी खूप होत असतं. तर असे तुम्ही व्यक्तिमत्व आहेत आणि रेडिओ तेरणा हा तुमचा आहे, तुमच्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा आहे असं मी म्हणेन. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आयुष्यामध्ये, तर रेडिओ तेरणा
1: नक्की नक्कीच. म्हणजे हे माझं घरचं चॅनल समजेल आता, कारण मी या कॉलेजची एक विद्यार्थिनी आहे, माझी विद्यार्थिनी, आणि नक्कीच मी तुम्हाला जेव्हा जेव्हा येईल मी तेव्हा तेव्हा मला खूप काही शेअर करायचं असतंच, मी नक्कीच इथे येऊन शेअर करेल.
0: चालेल, तर ताई आज आपण इथे आलात आणि ह्या सर्व गोष्टी ज्या शेअर केल्यात त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: हो, आणि मी पण तुमचे खूप खूप आभार म्हणेल की तुम्ही मला इथं असं अचानक बसवलं आणि छान वाटलं.
0: पण असं स्पॉन्टेनियसली जे निघतं
1: ते पण छान वाटलं. मला असं वाटलं नाही की आपण काहीतरी वेगळं बोलतोय, की नेहमीचच बोलतो आणि छान वाटलं ते.
0: आणि आपण एकत्र आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेवर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 99705900, 99705000900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा। रुक रुक तो।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: श्रोते हो आपला अन्नदाता आपला बळीराजा बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत. याच्यामध्ये तूर असेल सोयाबीन असेल उडीद मूग असेल मका असेल याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे. आणि भुईमुग पीक आपल्याकडे दोन हंगामामध्ये आपण घेत असतो. खरीप आणि उन्हाळ्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो. तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे ज्याला भुईमूग म्हणतो आपण त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो. जर आपला इंटरेस्ट असेल भुईमूग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे. तर मंडळी भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे याची 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे. उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं. त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते. तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत. पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमूग पिकाची लागवड करू शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागंपुढे करून आपण पेरणी करू शकतो. जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमूग पिकाची पेरणी करू शकतो. तर बियाण्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात. 100 किलो SB 11 TAG 24 TG 26 JL 501 फुले 60 21 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती हे वाण आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो। तर मंडळी यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये। तर मंडळी बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझिम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेब किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे। नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे। बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे। मंडळी यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर। 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे। मंडळी भुईमुग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात। खरी भुईमुग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात, भुईमुग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी। आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे। भुईमुग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणास मदत होऊ शकते। सुरू उसात उपट्या भुईमुग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागवड केल्यानंतर 1 आठवड्याने 10 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस आपण लागवड देखील उन्हाळ्यामध्ये करू शकतो किंवा आपल्याकडे जर शक्य असेल तर अनेक पिकांमध्ये भुईमुगाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो। खत मात्रेच्या संदर्भात मंडळी बघूयात। पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे। पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुर देणं गरजेचं आहे। खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे। ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे। तर हीसुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो। आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत। पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे। 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात। 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या। शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी, त्यामुळे पिकास मातीची भर मिळते। भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जे आहे ते करू नका। भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे। तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे। आणि मंडळी एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो। पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत। खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस, आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस। या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे। भुईमुग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी 1 पाणी त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल। नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे। आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये। पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत। फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। आणि पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 20 EC 4 मिली किंवा डेकोमेथ्रिन 28 EC 10 मिली किंवा किनॉलफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे। टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मँकोझेब डायथेन M45 या नावानं आपण ओळखतो 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता मंडळी बघणार आहोत काढणी आणि उत्पादनाच्या संदर्भामध्ये. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टर्फल टणक बनते, शेंगाच्या टर्फलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे, कारण खरीपातील बरीशी जागा जी आहे, आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही, तरीसुद्धा आपल्याकडे जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या ओल्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, ज्याचा दर सध्या आपण 100 रुपये किलोपर्यंत बघत असतो, शेंगदाण्याचा दर तर त्यापेक्षा अधिकचा आहेच, त्याच्यामुळं तेलबिया पिकामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जे पीक आहे भुईमुगाचं पीक आहे, तर या पिकाच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जर योग्य विचार करून आणि तंत्रज्ञान वापरून जर ह्या पिकाची काढणी लागवण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपला वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि या पिकाची मागणी वर्षभर असते. तर पुन्हा अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज़।

तुला नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चूड्या बिगर तेला शोभा कुठली का तू मला असं खट खट झुलवी

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: नमस्कार आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती पुन्हा हजर झालीये आपल्या लाडक्या कार्यक्रमात बिग स्टार शो मध्ये हिंदी सिनेमांमध्ये नायिकांची एक वेगळी प्रतिमा ठरवली गेली आहे ज्यामध्ये तिचं सौंदर्य अदा यांनाच अधिक महत्व दिलं गेलं आणि नायिका ही केवळ गाणी असतील किंवा काही प्रसंग असतील एवढीच मर्यादा नायिकेला असायची परंतु हे सर्व असतानाही आपली मनमोहक अदा उत्तम अदाकारी आणि बेस्ट कॉमिक रायमिंगच्या जोरावर 90च्या दशकात एक नायिका उतरली आणि तिनं सर्वांची मनं जिंकली आणि तिनं रुपेरी पडद्याचा झगमगाट आणखीनच वाढवला ती नायिका म्हणजे जुही चावला तेव्हा आजच्या आपल्या बिग स्टार शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत जुही चावला यांच्याबद्दल आजच्या आपल्या बिग स्टार जुही चावला

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो। आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला। जुही चावला यांची रुपेरी पडद्यावरील वाटचाल सुरू झाली ती सल्तनत या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेत, ज्यात त्यांचा नायक होता सनी देओल। त्यानंतर 1988 साली आलेला कयामत से कयामत तक या चित्रपटानं त्यांना घराघरात पोहोचवलं। हा चित्रपट शेक्सपियर लिखित रोमियो जुलियटवर आधारित होता आणि या भूमिकेसाठी जुही चावलांना फिल्मफेअर न्यू फेम ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला आणि या चित्रपटानं जुही चावलांना सिनेसृष्टीत स्थापित केलं।

आपण ऐकत आहात रेडिओ तरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तरणाची आरजे प्रगती. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. यानंतर 1990 दशकात त्यांनी प्रतिबंध या चित्रपटात अभिनेता चिरंजीवी यांच्यासोबत भूमिका केली आणि याही चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सिने अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच वर्षी गोविंदा यांच्यासोबत जुहीचा स्वर्ग रिलीज झाला, तोही प्रचंड चालला. आणि अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत आलेला बोल राधा बोल या सिनेमानं त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठीचा 3रा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत द बबली जुही चावला. 1993 हे वर्ष जुही चावलांसाठी विशेष महत्वपूर्ण ठरलं. या वर्षी जुहीचे लुटेरे, आईना आणि हम है राही प्यार के यासारखे सुपरहिट चित्रपट आले. यामध्ये प्रामुख्यानं हम है राही प्यार के याचा उल्लेख करावा लागेल. यामध्ये त्यांच्यासोबत दिसून आले आमिर खान. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक महेश भट यांनी. रोमॅन्टिक कॉमेडी या सदरात हा चित्रपट मोडला जातो. या चित्रपटातील भूमिकेसाठीही जुही चावला यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या स्थापित झाल्या.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. एखाद्या हिऱ्याला एखादा जोहरी मिळावा की तो त्याला नवीन रूप देतो असं म्हटलं जातं. तसंच जुहींच्या या चित्रपटात जुहींना मुख्य रोल मिळाला. यात प्रामुख्यानं डर या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं खरं तर जुहींना मोठं स्टारडम मिळालं. क क क किरण ही त्यांची नवीन ओळख झाली. या चित्रपटात सनी देओल आणि शाहरुख खान असतानाही जुही चावला चर्चेत राहिला आणि या चित्रपटानं 1993 साली सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत बबली जुही चावला. जुही चावला यांनी या काळात सर्वच दिग्गज दिग्दर्शक आणि नायकांसोबत भूमिका केली. यामध्ये यश चोप्रा, डेव्हिड धवन, अब्बास मस्तान, बोनी कपूर यांचा समावेश करावा लागेल. याचबरोबर अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष जमली. या दोघांनी डर, राजू बन गया जंटलमॅन, यस बॉस, राम जाने, फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि डुप्लिकेट यासारखे सिनेमे केले. याच काळात जुही चावलांनी शाहरुख खान आणि अजय मिर्झा यांच्यासोबत ड्रीम्स अनलिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. सिने जगतामध्ये प्रत्येकाचा एक विशेष काळ ठरवला जातो. रुपेरी पडदा आपल्या अभिनयानं गाजवणाऱ्या श्रीदेवी, त्यानंतर माधुरी दीक्षित आणि पुढे जुही चावला असाही त्यांचा प्रवास राहिला. 1995 साली त्यांनी उद्योगपती जय मेहता यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुलंही आहेत. 1914 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्या गुलाब गँग या चित्रपटात दिसून आल्या. गुलाब गँग या चित्रपटात त्या निगेटिव्ह भूमिकेत दिसल्या. एक चतुर, धूर्त आणि क्रूर अशी राजकीय भूमिका यामध्ये त्यांनी केली. ही भूमिकाही संस्मरणीय ठरली. त्यांनी हॉलिवूडमध्ये देखील स्टीव्हन स्टीलबर्गच्या द 100 फूट जॉनी यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जुही चावला. जुही चावला आता अधून मधून वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये दिसत आहेत. आपल्या चतुरस्त अभिनयानं आणि अप्रतिम कॉमिक रायमिंगनं त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सौंदर्याची एक वेगळी प्रतिभाषा जुहींनी सर्वांना दिली. जुही चावला या 1990 ते 2000 सालपर्यंत प्रत्येक दिग्दर्शकाच्या पहिली पसंती राहिल्या. त्यांचा पडद्यावरचा वावर हा लोकांना आनंद देत राहिला. टिपिकल हिंदी सिनेमांची नायिका ते एक प्रगल्भ अभिनेत्री असाच त्यांचा प्रवास राहिला. त्यांचं हास्य आजही आपल्याला आनंदित करतं. म्हणूनच त्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग स्टार.

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आजच्या आपल्या बिग स्टार होत्या जुही चावला. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9970500900 वरती, अर्थात 9970500900. मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरडा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रील संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: अच्छा है ये दुश्मन जमाना। हाँ बता
1: सब

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,